रामकृष्ण हरी, जो दुसऱ्यांना मान देतो, मुळात तोच स्वतः सन्माननीय असतो. कारण माणूस दुसऱ्याला तेच देऊ शकतो जे त्याच्या जवळ असत. काल आपल्या बरोबर काय घडलं ह्याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचं आहे ह्याचा विचार करा. या जगाच्या रंगमंचावर असे वावरा की तुमची भूमिका संपल्यानंतरही तुमचे नाव चमकत राहिलं पाहिजे.

नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ मनभवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आजच्या शुभदिन आयोरेमध्ये मी आरजे शुभांगी आपल्या सर्वांचं स्वागत करते. आज 27 सप्टेंबर हा दिवस निसर्ग, संस्कृती आणि जलसंवर्धनाच्या दृष्टीने विशेष मानला जातो. जागतिक पर्यटन दिन. संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक पर्यटन संघटनेतर्फे 1980 पासून दरवर्षी आजचा दिवस संपूर्ण जगात साजरा केला जातो. वेगवेगळ्या संस्कृती समजून घेणं, अर्थव्यवस्थेला गती देणं आणि माणसांना एकमेकांशी जोडणं हा पर्यटनाचा खरा उद्देश आहे. आपल्या खानदेशातील पद्मालय, उनबदेव, मेहरुण तलाव आणि जवळच असणाऱ्या अजिंठा लेण्यांसारख्या समृद्ध वारशाचा अभिमान बाळगण्याचा आजचा दिवस. जागतिक नदी दिन. सप्टेंबरच्या 4th रविवारी जगभरात जागतिक नदी दिन साजरा केला जातो. आजच्या दिवशी आपल्या जीवनवाहिन्या असणाऱ्या तापी, गिरणा, वाघूर आणि अंजनी नद्यांचं रक्षण करण्याची, त्यांना प्रदूषण मुक्त ठेवण्याची शपथ आपण सर्वांनीच घेतली पाहिजे. आज भारतीय सिनेसृष्टीतील रोमांसच्या बादशहाची जयंती आणि आधुनिक भारताच्या प्रबोधन पर्वाचं स्मरण आहे. भारतीय चित्रपट सृष्टीला भव्यता, हळुवार प्रेम आणि संगीताचा सुवर्ण काळ देणारे दिग्गज दिग्दर्शक यश चोप्रा यांची आज 94वी जयंती. कभी कभी, सिलसिला, चांदनी, वीर जारा यासारख्या चित्रपटातून त्यांनी निसर्गाचं सौंदर्य आणि मानवी भावनांचा उत्कट मिलाफ मोठ्या पडद्यावर अमर केला. राजा राम मोहन रॉय. आधुनिक भारताच्या प्रबोधनाचे जनक, थोर समाज सुधारक राजा राम मोहन रॉय यांचा आज स्मृती दिन. 1829 मध्ये सतीची अनिष्ट प्रथा बंद करण्यात आणि स्त्री शिक्षणाचा पाया रचण्यात त्यांचं योगदान ऐतिहासिक राहिलंय. आजचा मनभावन सुविचार. नदीसारखं सतत वाहत रहा आणि प्रवासाची आवड जपा, कारण थांबलेलं पाणी आणि साचलेलं संकुचित विचार दोन्ही एका जागी कुजतात. प्रवास हा केवळ नवीन जमीन किंवा नवीन गाव शोधण्यासाठी नसतो, तर तो स्वतःच्या मनाला संकुचिततेतून मुक्त करण्याकडे पाहण्याची एक नवी दृष्टी देतो. आणि आजची बोधकथा. एका शहरातून दोन मित्र एका निसर्गरम्य पहाडी गावात फिरायला गेले. संपूर्ण दिवस फिरल्यानंतर संध्याकाळी दोघे हॉटेलच्या बाल्कनीत चहा पीत बसले होते. पहिला मित्र चिडून म्हणाला, कसलीही भयंकर जागा, रस्ते किती खडकाळ आणि चिखलाचे होते, चालून चालून पायाचे तुकडेच पडलेत. शहरासारख्या आधुनिक सोयी नाहीयेत, मला तर वाटतं आपला वेळ आणि पैसा दोन्ही वाया गेले. तेव्हा दुसरा मित्र शांतपणे हसला आणि समोर मावळणाऱ्या सूर्याकडे पाहत म्हणाला, मित्रा, तू रस्त्यातील चिखल पाहिलास, पण त्या खडकांच्या फटीतून उमललेली ती रानफुलं पाहिलीस का? डोंगराच्या माथ्यावरून दिसणारी ती खळाळणारी स्वच्छ नदी, झाडांवर बसलेल्या पक्ष्यांचे ते मंजूळ गाणे ऐकलेस का? शहराच्या धकाधकीतून दूर येऊन मिळालेली शांतता मला लाख मुलाचीच वाटते. पहिल्या मित्राने मान खाली घातली. त्याला समजलं की जागा वाईट नव्हती, तर त्याचा पाहण्याचा दृष्टिकोन संकुचित होता. तात्पर्य हेच, पर्यटन असो वा आयुष्य, सुख हे बाहेरच्या सुखसोयींमध्ये नाही, तर तुम्ही त्या प्रसंगाकडे, निसर्गाकडे कोणत्या दृष्टीने पाहता यात दडलेलं असतं. तेव्हा श्रोते हो, आज 27 सप्टेंबरचा हा रविवार आपल्याला सांगतो की स्क्रीनच्या आभासी दुनियेतून बाहेर पडा आणि खऱ्या जगाचा अनुभव घ्या. आज काही संकल्प करू शकता. पहिला म्हणजे मोबाईल थोडा वेळ बाजूला ठेवून आपल्या कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत जवळच्या निसर्गरम्य ठिकाणी, बागेत किंवा मंदिरात चक्कर मारा. आणि दुसरा म्हणजे आजच्या नदी दिनी एक नियम करा. आपल्या परिसरातील नद्या, नाले आणि तलावांमध्ये प्लास्टिक कचरा, निर्माल्याच्या पिशव्या फेकू नका. नद्या जगल्या तरच आपण जगू. खरी शुभता कोणत्याही ग्रहात नसते, ती निसर्गाशी जोडलेल्या मनामध्ये आणि वाहत्या उत्साहात असते. जोपर्यंत तुमचे विचार स्वच्छ आहेत, तोपर्यंत ईश्वराने दिलेला प्रत्येक दिवस शुभच असतो. तेव्हा श्रोते हो, आज इथंच थांबूया, पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आरजे शुभांगी सोबत.

श्रीराम समर्थ। स्मरण ही कृती आहे। गुरुने सर्व करावे ही गोष्ट सत्य आहे आणि तो करतो ही गोष्ट तितकीच सत्य आहे, पण आपण खरोखर सच्छिष्य आहोत की नाही हे पाहावे। देहातीत व्हायला गुरु आज्ञेप्रमाणे वागणे यापरते दुसरे काय? मी देही नाही असे म्हणत राहिलो तर केव्हा तरी देहातीत होईन। दुसरा मार्ग म्हणजे भगवंत माझा म्हणावे म्हणजे देहाचा विसर पडतो। समर्थांचे नाव घेऊन सांगतो की आपला नीतीधर्म सांभाळा आणि कोणताही प्रसंग आला तरी नामाला विसरू नका। मी जे जे करतो ते भगवंताकरता करतो असे जो म्हणतो तो खरा आणि उत्तम भक्त होय। करते पण घालवायला उत्तम भक्त व्हावे लागते। भक्ताचे लक्षण म्हणजे भगवंत प्राप्तीशिवाय दुसरे काही नको असे वाटणे। भगवंतापासून आपल्याला जे दूर सारते ते खरे संकट होय। तोच काळ सुखात जातो की जो भगवत स्मरणात जातो। खरोखर स्मरण ही कृती आहे आणि विस्मरण ही वृत्ती आहे। भगवंताचे स्मरण करणे म्हणजे हवन करणे होय आणि अभिमान नष्ट करणे म्हणजे पूर्णाहुती देणेच होय। वृत्ती भगवंताकार झाली पाहिजे। आपल्याला ज्याची आवड असते त्याचे स्मरण आपोआप राहते। विषय अंगभूत झाले असल्याने त्यांचे स्मरण सहज राहते, पण भगवंताचे स्मरण आपण मुद्दाम करायला पाहिजे। ते करणे अगदी सोपे नाही, परंतु ते फार कठीण देखील नाही। ते मनुष्याला करता येण्यासारखे आहे। भगवंताची भक्ती ही सहज साध्य आहे, ती अनुसंधानाने साध्य होते। अनुसंधान समजून केले पाहिजे, तिथे अनुभव लवकर येईल। पहाऱ्यावर शिपाई जसा जागृत राहतो त्याप्रमाणे अनुसंधान जागृत ठेवले तर विषयांच्या संकल्पांचे पाय मोडतील। चोर चोरी करायला केव्हा येईल हे ओळखून अनुसंधान चुकू देऊ नये। ताप आला की तोंड कडू होते, मग जिभेवर साखर जरी चोळली तरी तोंड गोड होत नाही, त्यासाठी अंगातला ताप गेला पाहिजे। त्याप्रमाणे वरवर क्रिया करून दुःख नाहीसे होणार नाही, त्यासाठी अनुसंधानच पाहिजे। एक मुलगा परीक्षेसाठी मुंबईला आला। परीक्षा होईपर्यंत अडकून होता। परीक्षा संपली तेव्हा तो म्हणाला, आता मी मोकळा झालो बाबा। नंतर 4 दिवस तो मजेत मुंबईत हिंडला। त्याप्रमाणे आपण अनुसंधान ठेवून प्रपंचाच्या आसक्तीतून मोकळे व्हावे आणि मग मजेने संसार करावा। आपल्याला अगदी आनंदच मिळेल। उंबरठ्यावर दिवा ठेवला असताना ज्याप्रमाणे दोन्ही बाजूला उजेड पडतो, त्याप्रमाणे भगवंताचे अनुसंधान हा उंबरठ्यावरचा दिवा आहे। त्याने परमार्थ आणि प्रपंच दोन्हीकडे उजेड पडेल। प्रपंचामध्ये वागताना मनाने थोडे लक्ष द्यावे लागते। हेच भगवंताचे अधिष्ठान असणे म्हणजेच अनुसंधान ठेवणे होय। आजचे बोधवचन: भगवंताच्या इच्छेने अकर्तेपणाने कर्म करणे हेच अनुसंधान ठेवणे किंवा भक्ती करणे होय।

0: शेतकरी बंधूंनो, लिंबू या फळपिकाला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये फार महत्त्व आहे आणि रोजच्या जेवणामध्ये लिंबूचं सेवन करावं, ते आरोग्याला हितकारक आहे असं आपण नेहमी आरोग्याच्या दृष्टीने वाचतो ऐकतो. त्यामुळे लिंबूचं आरोग्यदृष्ट्या असणारं महत्त्व आणि रोजच्या जीवनामध्ये त्याचा होणारा वाढता वापर यामुळे लिंबूला मोठ्या प्रमाणामध्ये मागणी यायला लागली. लिंबूचं उत्पादन घेताना बहुतांश शेतकरी, काही शेतकरी मृगबहार घेतात, काही शेतकरी आंब्याबहार घेतात, तर काही शेतकरी हस्तबहार घेतात. परंतु उत्पन्नाच्या दृष्टीने जर बघितलं तर लिंबू या पिकामध्ये हस्तबहारापासून जी ज्याची फळांची काढणी, हस्तबहाराची काढणी ही साधारणतः उन्हाळ्यामध्ये होते आणि उन्हाळ्यामध्ये होता कारणामुळे उन्हाळ्यामध्ये लिंबूला चांगले भाव मिळतात. बाजारपेठेत चांगले भाव मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना ते परवडण्यासारखं असतं, त्यामधून चांगलं उत्पन्न शेतकऱ्यांना मिळू शकते. परंतु हस्तबहाराचा लिंबू कसा घ्यावा, त्याचं बहाराचं व्यवस्थापन कसं करावं आणि हस्तबहाराचा लिंबू घेऊन त्यापासून दोन पैसे कसे वाढवावे याबद्दल बहुतांश शेतकऱ्यांमध्ये त्याबद्दल संपूर्ण ज्ञान नसल्यामुळे ते हस्तबहाराचं उत्पादन घेऊ शकत नाहीत. परंतु शेतकरी बंधूंनो, याच अनुषंगानं आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण चर्चा करणार आहे की या लिंबूच्या बागेतून हस्तबहार व्यवस्थापन करून हस्तबहाराचं लिंबूचं उत्पादन कशा पद्धतीने घ्यायचं यावर आपण आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं चर्चा करणार आहोत. शेतकरी बंधूंनो, हस्तबहार घ्यायचा असल्यास लिंबू बागेमध्ये शक्यतोवर मृगबहाराची जी काही फळं आलेली असतील आपल्या बागेत ती काढून टाकावी, किंवा फळं वटाण्याच्या आकाराची क्षमता असताना इथे पाहून 600 PPM संजीवकाची 600 PPM म्हणजेच 600 मिली इथे पाहून 1 लिटर पाण्यामध्ये घेऊन त्याची फवारणी करावी. तसंच बागेला सायकोसिल, जे आपण बाजारामध्ये लिहोसिन या नावाने बघतो ऐकतो, ते 1000 PPM म्हणजेच 1000 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन त्याची फवारणी करावी. आणि ही फवारणी बागेमध्ये ऑगस्ट महिन्यात आणि सप्टेंबर महिन्यात, अशा सप्टेंबरच्या दुसऱ्या 15 आठवड्यात अशा 2 फवारण्या कराव्या. त्यानंतर बागेला साधारण 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबरपर्यंत पाण्याचा ताण द्यावा आणि पाण्याचा आणि ताणाच्या काळात ॲस्कॉर्बिक ॲसिड 50 PPM म्हणजेच 50 मिली 1 लिटर पाण्यामध्ये या प्रमाणात त्याची मिलीग्रॅम 1 लिटर पाण्यामध्ये या प्रमाणात त्याची फवारणी करावी. त्यानंतर ऑक्टोबरच्या 2 आठवड्यात झाडांना वाफे तयार करून प्रति झाड म्हणजे प्रत्येक झाडाला सर्वसाधारणपणे 300 ग्रॅम नत्र, 300 ग्रॅम स्फुरद आणि 300 ग्रॅम पालाश या रासायनिक खतांची मात्रा देऊन ओलीस सुरू करावं. तर उरलेला अर्धा नत्र म्हणजेच 300 ग्रॅम 1 महिन्यांनी, जेव्हा संत्र्याची फळं ही वाटाणा एवढी असतात अशा परिस्थितीमध्ये आल्यानंतर 1 महिन्यांनी द्यावी. अशा प्रकारे बागेचं व्यवस्थापन केल्यास शेतकरी बंधूंनो प्रति झाडाला साधारण 2000 ते 3000 फळे मिळून हेक्टरी सर्वसाधारणपणे 25 ते 30 हजार रुपये कमीत कमी, अर्थात त्याचा भाव चांगला मिळाल्यास शेतकऱ्यांना त्याहीपेक्षा जास्त उत्पादन या लिंबूच्या हस्तबहारापासून मिळू शकतं. तर शेतकरी बंधूंनो, अशा पद्धतीने आपण आपल्या लिंबू बागेचं हस्तबहाराचं व्यवस्थापन करा आणि त्यापासून चांगलं असं भरघोस उत्पन्न मिळवा. धन्यवाद शेतकरी बंधूंनो, नमस्कार.
1: कृषी संदेश.

0: एकाग्रता आणि प्राणायाम। एकाग्रता आणि प्राणायाम।
1: मनुष्य आणि पशु यांच्यातला मुख्य भेद म्हणजे त्यांच्या एकाग्रतेच्या शक्तीतील भेद होय। कोणत्याही प्रकारच्या कामातील यश हे एकाग्रतेचं फल असतं। प्रत्येकाला एकाग्रतेसंबंधी थोडं बहुत माहीत असतं। तिचे परिणाम आपण रोज पाहतो। चित्रकला, संगीतकला इत्यादी कलातील श्रेष्ठ प्रतीचं यश हे एकाग्रतेचा परिणाम असतं। पशूंच्या ठिकाणी एकाग्रतेची शक्ती फार थोडी असते। ज्यांनी पशूला शिकवलंय त्यांना या गोष्टीची मोठी अडचण वाटते की पशूला सांगितलेलं तो सतत विसरत असतो। त्याला कशावरही आपलं मन दीर्घकाळ एकाग्र करता येत नाही आणि हाच मनुष्य आणि पशु यांच्यातला भेद आहे। मनुष्याच्या ठिकाणी एकाग्रतेची शक्ती पशुहून अधिक असते। मनुष्या मनुष्यातील भेद देखील त्यांच्यातील एकाग्रतेच्या शक्तीतील भेदामुळे होतो। निकृष्ट मनुष्याची श्रेष्ठ मनुष्याची तुलना करून पहा। त्यांच्यातील भेद एकाग्रतेच्या शक्तीतील प्रमाणाचा आहे। त्यांच्यात हाच काय तो भेद आहे। काही वेळा प्रत्येकाचंच मन एकाग्र होतं। ज्या गोष्टीवर आपलं प्रेम असतं त्यांच्यावर आपण आपलं मन एकाग्र करतो आणि ज्यांच्यावर आपण आपलं मन एकाग्र करतो त्याच गोष्टीवर आपण प्रेम करत असतो। अशी कोणती आई आहे की जिला आपल्या मुलाचा साधासुद्धा चेहरा आवडत नाही? तो चेहरा तिच्या दृष्टीने जगातला सर्वात सुंदर चेहरा असतो। तो तिला आवडतो याचं कारण हे की ती त्याच्यावर आपलं मन एकाग्र करत असते। आणि प्रत्येक जण जर त्याच चेहऱ्यावर आपलं मन एकाग्र करू शकला तर प्रत्येकालाच तो आवडेल। मग सर्वांनाच तो चेहरा अत्यंत सुंदर वाटेल। ज्या वस्तू आपल्याला आवडतात त्यांच्यावर आपण सर्वजण आपली मनं एकाग्र करतो। जेव्हा आपण मधुर संगीत ऐकतो तेव्हा आपली मनं त्यावर खेळून जातात आणि आपण ती तिथून काढून घेऊच शकत नाही। जे लोक आपली मनं शास्त्रीय संगीतावर एकाग्र करतात त्यांना साधं संगीत आवडत नाही आणि याचप्रमाणे जे लोक साध्या संगीतावर आपली मनं एकाग्र करतात त्यांना शास्त्रीय संगीत आवडत नाही। ज्या संगीतात स्वर हे एकामागून एक द्रुतगतीने येत असतात ते संगीत मनाला चटकन धरून ठेवतं। लहान मुलाला भावनोद्दीपक उठावदार संगीत आवडतं कारण त्यातली स्वरांची द्रुतलय त्याच्या मनाला भटकण्याची संधीच देत नाही। ज्या मनुष्याला साधं संगीत आवडतं त्याला शास्त्रीय संगीत आवडत नाही कारण ते अधिक गुंतागुंतीचं असतं आणि ते समजण्यासाठी अधिक एकाग्रतेची आवश्यकता असते। अशा एकाग्रतेच्या बाबतीत मोठी अडचण ही आहे की आपण मनाचं नियमन करत नसून मनच आपलं नियमन करत असतं। आमच्याहून बाह्य असं काहीतरी जणू काही आमच्या मनाला स्वतःकडे ओढतं आणि स्वतःच्या इच्छेनुसार त्याला वाटेल तितका वेळ धरून ठेवतं। आपण मधुर स्वर ऐकतो किंवा सुंदर चित्र पाहतो आणि आपलं मन तिथे स्थिर होऊन जातं। आपण त्याला तिथून काढून घेऊ शकत नाही। तुमच्या आवडीनिवडीच्या एखाद्या विषयावर मी जर चांगलं भाषण दिलं तर तुमचं मन त्याच्यावर एकाग्र होतं। मी तुमचं मन तुमच्यापासून ओढून घेतो आणि तुमची इच्छा नसतानाही त्याला भाषणाच्या विषयावर स्थिर करून ठेवतो। अशा रीतीने आपली इच्छा नसतानाही आपलं लक्ष वेधलं जातं। आपली मनं विविध विषयांवर एकाग्र होतात। आपला त्यावर काही इलाज नसतो। आता प्रश्न हा आहे की ही एकाग्रता वाढवता येते का आणि आपल्याला तिच्यावर पूर्ण ताबा मिळवता येतो का? योगी म्हणतात होय, तसं करता येतं। योगी म्हणतात की आपल्या मनावर आपण पूर्ण ताबा मिळवू शकतो। एकाग्रतेच्या शक्तीची वाढ होण्यात नैतिक दृष्टीने एक धोका आहे। एखाद्या विषयावर मन एकाग्र केल्यानंतर तिथून ते इच्छेनुसार न काढता येणं हे धोक्याचं असतं। अशी अवस्था मोठी तापदायक असते। आपल्या बहुतेक सर्व दुःखांचं कारण हेच की एखाद्या विषयावरून इच्छेनुसार मन काढून घेण्याची शक्ती आपल्या ठिकाणी नसते। म्हणून एकाग्रतेच्या वाढीबरोबर मन काढून घेण्याच्या शक्तीचीही वाढ केली पाहिजे। एखाद्या विषयाशी मन संपूर्णपणे संलग्न कसं करावं हेच केवळ नव्हे तर एका क्षणात त्याला त्या विषयापासून अलग करून दुसऱ्या एखाद्या विषयावर कसं स्थिर करावं हेही आपण शिकलं पाहिजे। या दोन्ही शक्ती एकाच वेळी विकसित केल्या पाहिजेत म्हणजे धोका राहणार नाही। मनाचा पद्धतशीर विकास हा असा आहे। माझ्या दृष्टीने शिक्षणाचं मुख्य सार म्हणजे मनाची एकाग्रता हे आहे। केवळ काही गोष्टींची माहिती गोळा करणं नव्हे। मला जर माझं शिक्षण पुन्हा घ्यायचं झालं आणि त्यात माझा जर काही अधिकार चालला तर मी घटनांच्या माहितीच्या मागे मुळीच लागणार नाही। मी मानसिक एकाग्रतेची आणि मन अलग करण्याची शक्ती विकसित करीन आणि मग अशा निर्दोष साधनांनी मनानी मी इच्छेनुसार घटनांची माहिती गोळा करीन। मुलामध्ये मन एकाग्र करण्याची शक्ती आणि ते वेगळं करण्याची शक्ती या दोन्ही बरोबरच वाढवल्या पाहिजेत.

क्रमांक 86 बात अथागता तू मानेल चार आर्य सत्यास मातल्या म्हणजे दुखशे शे दुखन कारण आणि करतायच दुखले दूर कराना शे रस्ता ह्या आर्य सत्यामझार आणि या प्रत्यित्य समुत्पादन मातल्या 12 कड्यासमझार प्रत्युत्त समुत्पादन मातली अविद्या म्हणजे अज्ञान हाई साकईना तू करा बोभाटा आणि दिनदाखाडी ज्ञान लेवान तत्व म्हणजे चार आर्य सत्यमातल्या चौथा घटकले हात लाईशिनी आर्य अष्टांगिक रस्ताना परवास तू दखाडा म्हणजे दुखना खतम व्हाना रस्ता तू दखाडा मन समाधानकडे जावाना कायमना सुखी व्हावाना संकासले मूठ माती देवाना वज्जी कोशित थई ज्ञान तपना परवास म्हणजे अविद्याना नास तू बोलना ह्या जगमा दरडपण मरण शे दुःख शे या खरा बोल तू बोलना आणि त्यानं कारण सांगाना वखय तू बोलना जात जात थई उत्पन्न व्हस दुःख जात म्हणजे जलम दुःख न कारण शे जलम जलम लेवा बाजत हर घडी वाटामा येस ते दुःख जात उत्पन्न व्हावानं कारण शे भेव म्हणजे जलम त्याभयच वस जव रास विच्छा जलम लेवानी भेव न कारण ठरस उपादान म्हणजे विच्छा तवय धरस भय जवय सुटस तुमले हाव उपादान न कारण शे 30 म्हणजे तृष्णा आणि 30 म्हणजे हाव म्हणशीन उत्पन्न व्हस लोभ 30 उत्पन्न व्हस दुखना थाई म्हणजे दुखना मातून उत्पन्न व्हस हाव स्पर्श थाई उत्पन्न व्हस दुखन म्हणजे स्पर्शना संबंध आन अनुभूती थाई व्हस जलम दुखनाना सौ इंद्रियस्थाई उत्पन्न व्हस स्पर्श कोणता शेतस त्या सौ इंद्रिये जीभ नाक डोया कान कातडी आन मन म्हणजे सौ इंद्रिये नामरूप थाई उत्पन्न होत सौ इंद्रिये म्हणजे चेतनादेह थाई सौ इंद्रियेसनी येस अनुभूती विज्ञान थाई उत्पन्न व नामरूप म्हणजे बुद्धीना ताकद थाई जाणी येस ठाव ठिकाणा देना संस्कार थाई वस उत्पन्न विज्ञान म्हणजेच या ना पहिलेस ना करम त्या ठरतच हाच्याले बुद्धिभानना उत्पन्नले बुद्धिभान राहस संज्ञा विज्ञान संस्कार आणि संवेदना या भट्ठास्थाई आखो पृथ्वी पाणी आगीन वारा या मिसनी रासरूप म्हणजेच देह नामरूप बनतस देह यज्ञा संज्ञा संस्कार विज्ञान या 5 गोष्टीस्थाई बुद्धिभान्न विज्ञान जसं जगमा राजभरी तसं देहमानमा भी म्हणजे नामरूपना देहमान अविद्यामाही उत्पन्न होत संस्कार म्हणजेच ज्ञानना अभाव थाई कर्म तयार होत राहतस 12 कड्यासनी साकई अविद्या संस्कार विज्ञान नामरूप षडायतन उपादान भव जाती आन जरा मरण अशी रास दुःख जाणवस आपल्याले कारण जलम विच्छा हाव दुःख स्पर्श लोभ सौ इंद्रिये नामरूप बुद्धिमान पहिलेसना कर्मे आणि ज्ञानना अभाव या साकेसनी काही रास जोड जाड म्हणशीन राहवाले जोयजे आज्ञांना प्रभाव अविद्याले खतम करा गुंता ज्ञानना परवास पलपल चालू राहावा गुंता बात अथागता तू म्हणना बट्टा सृष्टीनं हे ज्ञान मोके करा गुंता शे पाठ राख्या म्हणशीन प्रत्युत्त समुत्पादाना सिद्धांत कार्यकारण भावना सिद्धांत चार आर्य सत्यासना संगे तपाशी आणि समजी लो आण आर्य अष्टांगिक रस्ता लांगे प्रवास करो म्हणजे तुम्ही ज्ञान थई उदयी उठशात आणि सुकुमार आशात

नमस्कार मंडळी, मी तुम्हा सर्वांची लाडकी आरजे प्रज्ञा ठाकूर. तुम्ही ऐकत आहात रेडिओ 52.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. मित्रांनो, आजचा आपला विषय नवाच आहे. हा विषय काही फक्त इंस्टाग्रामवर नाहीये, तो आपल्याला मोबाईलमध्ये आहे का, आपल्या मित्रांमध्ये आहे, आपल्या घरात आहे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो आपल्या आयुष्यात आहे. आजचा विषय रील वर्सेस रियालिटी. होय, आपण रोज रील पाहतो. कुणाचा परफेक्ट रिलेशनशिप, कुणाचा परफेक्ट बर्थडे, कुणाचा गोवा ट्रीप, कुणाचं लक्झरियस लाईफस्टाईल, कुणाचं सक्सेस, कुणाचं ट्रान्सफॉर्मेशन. आणि आपण स्क्रीन बंद करतो आणि स्वतःच्या आयुष्याकडे पाहतो आणि मग मनात एक प्रश्न येतो, माझं आयुष्य असं का नाही? पण एक मिनिट, आपण त्यांची रील पाहतोय आणि स्वतःची रियालिटी त्याच्याशी कम्पेअर करतोय, हीच तर गंमत आहे. चला आज सुरुवातीलाच एक प्रश्न, तुमच्या फोनमध्ये इंस्टाग्राम किंवा यूट्यूब उघडा आणि तुमच्या आवडत्या क्रिएटरची एक रील पहा. काय दिसतं? स्माईल, कॉन्फिडन्स, सक्सेस, ब्युटी, ट्रॅव्हल, मनी, फ्रेंड्स, रिलेशनशिप्स, एव्हरीथिंग इज परफेक्ट. पण त्या 30 सेकंदांच्या रीलच्या बाहेर काय आहे आपल्याला माहिती नाही. कदाचित त्या व्हिडिओसाठी 50 टेक्स झाले असतील. कदाचित त्या स्माईलच्या मागे थकवा असेल. कदाचित त्या एक्सपेन्सिव्ह ट्रीपसाठी महिन्याची सेव्हिंग असेल. कदाचित त्या परफेक्ट कपलमध्येही प्रॉब्लेम असतील. पण आपल्याला दिसतं काय? फक्त 15 ते 30 सेकंद जे परफेक्ट असतात आणि आपण त्या काही सेकंदांवरून संपूर्ण आयुष्य जज करतो. रील म्हणजे फक्त इंस्टाग्राम व्हिडिओ नाही. आजच्या भाषेत रील म्हणजे आपण जगाला दाखवतो ते आपलं सिलेक्टेड व्हर्जन. हो, आपण फोटो काढतो, 10 फोटोज काढतो, त्यातला बेस्ट फोटो सिलेक्ट करतो, फिल्टर लावतो, ब्राईटनेस वाढवतो, कॅप्शन लिहितो आणि मग पोस्ट. लोक म्हणतात वाव, ब्युटिफुल, परफेक्ट, गोल्स. पण त्यांना माहिती नसतं त्या फोटो मागे किती प्रयत्न झाले. आणि खरं सांगायचं तर आपणही इतरांच्या आयुष्याबाबत हेच करतो, त्यांची बेस्ट मोमेंट्स पाहतो पण स्वतःचे वर्स्ट मोमेंट लक्षात ठेवतो आणि कंपॅरिझन सुरू. रियालिटी म्हणजे तो दिवस जेव्हा मूड खराब असतो, तो दिवस जेव्हा आपल्याला काहीच करावंसं वाटत नाही, तो दिवस जेव्हा एक्झामचा रिझल्ट अपेक्षेप्रमाणे येत नाही, तो दिवस जेव्हा इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्शन होत नाही, तो दिवस जेव्हा मित्र पुढे जाताना दिसतात, तो दिवस जेव्हा घरच्यांच्या अपेक्षा आणि स्वतःची स्वप्न यांच्यात कन्फ्युजन असतो, तो दिवस जेव्हा आपण मिररमध्ये स्वतःकडे पाहून म्हणतो मी पुरेसा आहे का. ही आहे रियालिटी. आणि रियालिटीला फिल्टर नसतो. आता एक एक्झाम्पल, आपण रील पाहतो, बेस्ट ट्रिप ऑफ माय लाईफ, ब्युटिफुल माउंटेन्स, सनसेट, म्युझिक, स्लो मोशन, कॉफी, स्माईल, आणि आपण म्हणतो यार माझं लाईफ किती बोरिंग आहे. पण रियालिटी त्या ट्रीपसाठी प्लॅनिंग, बजेट, ट्रॅव्हल, ट्रॅफिक, थकवा, हॉटेल प्रॉब्लेम, कधी कधी भांडण, कधी पाऊस, कधी प्लॅन कॅन्सल, हे कुठे दिसतं? रीलमध्ये नाही. कारण रीलला स्टोरी हवी असते, रियालिटीला पेशन्स. आता हा टॉपिक थोडा सेन्सिटिव्ह आहे. रिलेशनशिप्स रील्स, कपल गोल्स, फॉरएव्हर, बेस्ट पर्सन इन माय लाईफ, क्यूट व्हिडिओज, क्यूट सरप्राइजेस, बर्थडे सेलिब्रेशन्स. आणि सिंगल असलेला व्यक्ती विचार करतो, माझ्या आयुष्यात असं कोणीच का नाही. पण लक्षात ठेवा, एक कपलला 20 सेकंद व्हिडिओवरून त्यांच्या संपूर्ण रिलेशनशिपबद्दल आपल्याला काही माहिती नसते. प्रत्येक रिलेशनशिपमध्ये डिसॲग्रीमेंट असतात, मिसअंडरस्टँडिंग असतात, कम्युनिकेशन प्रॉब्लेम असतात आणि कधी कधी रिलेशनशिप संपतो सुद्धा. म्हणून एका रीलला रिलेशनशिपची पूर्ण रियालिटी समजू नका. आजकाल एक विचित्र प्रेशर आहे. आपल्याला वाटतं
20 पर्यंत करिअर सेट पाहिजे, 21 पर्यंत पैसा पाहिजे, 22 पर्यंत रिलेशनशिप पाहिजे, 23 पर्यंत ट्रॅव्हल पाहिजे, 24 पर्यंत सक्सेस पाहिजे आणि 25 पर्यंत सगळं परफेक्ट पाहिजे. पण लाईफ ही इंस्टाग्राम टाइमलाईन नसते. प्रत्येकाची टायमिंग वेगळी असते. कोणी लवकर सक्सेसफुल होईल, कोणी उशिरा, कोणी करिअर बदलतील, कोणी पुन्हा सुरुवात करतील, आणि ते परफेक्टली ओके आहे. आजचा युवक व्हायरल होऊ इच्छितो का? कारण व्हायरल म्हणजे रिकॉग्नायझेशन, रिकॉग्नायझेशन म्हणजे व्हॅलिडेशन, आणि व्हॅलिडेशन म्हणजे लोक मला नोटीस करत आहेत. पण एक प्रश्न, जर 1000 लोकांनी लाईक केलं नाही तर तुमचं काम कमी व्हॅल्युएबल होतं का? नाही. तुमची व्हॅल्यू लाईक्स मध्ये मोजता येत नाही. फॉलोअर्स तुमची पर्सनॅलिटी ठरवत नाही. व्ह्यूज तुमचं फ्युचर ठरवत नाही. आणि कमेंट्स तुमची किंमत ठरवत नाही. आपण फोटोला फिल्टर लावतो, पण कधी विचार केला आपण पर्सनॅलिटीला सुद्धा फिल्टर लावतो का? ऑनलाईन आय एम फाईन, आय एम हॅपी, लाईफ इज ब्युटिफुल, लिव्हिंग माय बेस्ट लाईफ. पण ऑफलाईन मला खरंच काय करायचं आहे? माझं फ्युचर काय? माझ्यावर कोण विश्वास ठेवेत? मला कोण समजून घेतं? ही रियालिटी आहे. म्हणून तुमच्या आयुष्यात फिल्टर असण्यापेक्षा जेन्युइन लोक असणं महत्वाचं आहे. चला एक छोटा गेम करूया. तुमच्या मनात एखादी व्यक्ती आठवा ज्याचं इंस्टाग्राम लाईफ तुम्हाला खूप परफेक्ट वाटतं. आठवली? आता स्वतःला एक प्रश्न विचारा, मला त्या व्यक्तीच्या पूर्ण आयुष्याबद्दल माहिती आहे का? नाही. मग आपण कंपॅरिझन कशाशी करतोय? इनकम्प्लीट इन्फॉर्मेशनशी. आपण त्यांच्या हायलाइट्सची तुलना आपल्या बिहाइंड द सीनशी करतो आणि मग स्वतःला कमी समजतो. स्टुडंट लाईफमध्ये रील वर्सेस रियालिटी अजून इंटरेस्टिंग आहे. रील स्टडी विथ मी, ब्युटिफुल डेस्क, कॉफी, लॅपटॉप, नोट्स, ॲसिटिक म्युझिक. रियालिटी बुक उघडली, 5 मिनटं अभ्यास, फोन हातात, एक नोटिफिकेशन इंस्टाग्राम, एक रील, दुसरी रील, आणि अचानक अरे 2 तास कधी गेले? हे कोणासोबत झालंय? खरं सांगायचं तर आपण सगळेच कधी ना कधी या ट्रॅपमध्ये अडकतो. पण सोल्युशन काय? फोन वाईट नाही, अनकंट्रोल्ड यूज प्रॉब्लेम आहे. टेक्नॉलॉजी वापरा, टेक्नॉलॉजीला स्वतःला वापरू देऊ नका. सोशल मीडियावर सक्सेस स्टोरीज खूप दिसतात. स्टार्टेड फ्रॉम झिरो, नाऊ आय एम सक्सेसफुल, नेव्हर गिव्ह अप, मोटिवेशनल म्युझिक, आणि आपण इन्स्पायर होतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, त्यांच्या झिरो आणि तुमच्या झिरो सारखाच नसतो. त्यांची परिस्थिती वेगळी, त्यांचा सपोर्ट सिस्टम वेगळं, त्यांचा अपॉर्च्युनिटीज वेगळे, त्यांचं जर्नी वेगळा. म्हणून इन्स्पिरेशन घ्या, पण कंपॅरिझन नको. आता घरातला क्लासिक डायलॉग, आई सतत फोनमध्ये काय बघतेस? युवक, आई मी इम्पॉर्टंट काम करते. आई, कसलं काम? युवक, रील बनवतोय. पण खरं सांगायचं तर पॅरेंट्स आणि यूथ यांच्या सोशल मीडियाबद्दल जनरेशन गॅप आहे. पॅरेंट्सला वाटतं फोन म्हणजे डिस्ट्रॅक्शन, यूथला वाटतं फोन म्हणजे अपॉर्च्युनिटी. दोन्हींमध्ये थोडं सत्य आहे. फोन एज्युकेशनसाठीही आहे, करिअरसाठीही आहे, एंटरटेनमेंटसाठीही आहे, पण कंट्रोल आपल्याकडे असायला हवा. आज आपल्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये शेकडो लोक असतात, फॉलोअर्स 1000 असू शकतात, पण तुम्ही रात्री 2 वाजता प्रॉब्लेममध्ये असाल तेव्हा खरंच फोन उचलणारे किती? हा प्रश्न कठीण आहे, कारण सोशल मीडिया आपल्याला कनेक्शन देतं, पण प्रत्येक कनेक्शन रिलेशनशिप नसते. फॉलोअर्स अनेक असू शकतात, पण विश्वासाची माणसं मोजकीच असतात. समजा उद्या सकाळी इंस्टाग्राम बंद झालं, नो लाईक्स, नो फॉलोअर्स, नो व्ह्यूज, नो स्टोरीज, नो रील्स, नो फिल्टर्स. आता प्रश्न, तुम्ही कोण आहात? तुमचं पर्सनॅलिटी काय?
तुमची स्किल काय, तुमची स्वप्न काय, तुमच्या जवळची माणसं कोण, तुम्हाला स्वतःबद्दल काय आवडतं, हा प्रश्न महत्वाचा आहे. कारण सोशल मीडिया ही तुमची आयडेंटिटी नसावी, ती तुमच्या आयडेंटिटीचा एक भाग असू शकते. रियालिटी सुंदर असते पण नेहमी परफेक्ट नसते. कधी सक्सेस, कधी फेलियर, कधी लाफ्टर, कधी टीयर्स, कधी कॉन्फिडन्स, कधी कन्फ्युजन, कधी लोक सोबत असतात, कधी आपण एकटे असतो. पण हीच लाईफ आहे. आपल्याला काही दिवस फक्त जगायचे असतात. रेकॉर्ड नाही, पोस्ट नाही, स्टोरी नाही, फक्त लिव्ह. आजचा युवक खूप पॉवरफुल आहे. त्यांच्याकडे टेक्नॉलॉजी आहे, इन्फॉर्मेशन आहे, क्रिएटिव्हिटी आहे, कम्युनिकेशन आहे, नवीन अपॉर्च्युनिटीज आहेत. पण त्या सगळ्याबरोबर एक मोठं चॅलेंज आहे, अटेन्शन. हो, कोणीही तुमचं लक्ष मिळवू शकतं. एक नोटिफिकेशन, एक रील, एक ट्रेंड, एक कमेंट, एक कॉन्ट्रोवर्सी, आणि तुमचा वेळ निघून जातो. म्हणून आजच्या युवकाची खरी पॉवर फक्त टेक्नॉलॉजी नाही, आपलं अटेन्शन कुठे द्यायचं हे ठरवण्याची क्षमता आहे. चला मंडळी, आता तुम्ही मला मनातल्या मनात उत्तर द्या. तुम्ही शेवटची रील किती वेळ पाहिली? तुम्ही कधी दुसऱ्याचं लाईव्ह पाहून स्वतःला कमी समजलंय का? तुम्ही कधी फक्त लोकांना दाखवण्यासाठी काही पोस्ट केलं आहे का? तुम्ही कधी फोटोमध्ये हसला आहात पण मनातून अपसेट होता? आणि शेवटचा प्रश्न, तुम्ही स्वतःसाठी जगता की लोकांच्या रिएक्शनसाठी? थोडा विचार करा. कारण कदाचित आजच्या कार्यक्रमाचा खरा मेसेज आहे, रील बनवू नका असं मी म्हणणार नाही. रील्स बनवा, क्रिएटिव्हिटी दाखवा, टॅलेंट दाखवा, डान्स करा, ट्रॅव्हल करा, फोटोग्राफी करा, कंटेंट तयार करा, तुमची स्टोरी शेअर करा. पण तुमची रिअल लाईफला रीलपेक्षा कमी समजू नका. कारण रील एडिट करता येते, रियालिटी नाही. रील डिलीट करता येते, रियालिटी मधून शिकावं लागतं. रीलला म्युझिक देता येतं, रियालिटीला मिनिंग द्यावा लागतो. कधी कधी आपण स्वतःला खूप कठोरपणे जज करतो. मी अजून काहीच केलं नाही, माझे फ्रेंड्स पुढे गेले, माझं करिअर सेट नाही, माझ्याकडे पैसा नाही, माझं लाईफ बोरिंग आहे. पण कदाचित तुम्ही अजून सुरुवातीच्या चॅप्टरमध्ये आहात आणि दुसऱ्याच्या चॅप्टर 20 तुमच्या चॅप्टर 2 तुलना करत आहात. थांबा, तुमची स्टोरी अजून पूर्ण झालेली नाही. तुमच्या आयुष्यात अजून खूप पेजेस बाकी आहेत. म्हणून आजची परिस्थिती म्हणजे तुमचा फायनल रिझल्ट नाही. तुमच्या फोनच्या गॅलरीमध्ये हजारो फोटो असतील, पण काही फोटोज तुम्ही कधी पोस्ट केले नाहीत. का? कारण ते परफेक्ट नव्हते. पण कदाचित तेच फोटोज तुमच्या आयुष्यातल्या सर्वात जेन्युइन मेमोरीज असतील. यातून एक गोष्ट समजते, परफेक्ट असणं आणि मिनिंगफुल असणं हे दोन वेगळे प्रकार आहेत. तर मंडळी, आज आपण पाहिलं रील काय दाखवते, रियालिटी काय लपवते. रीलमध्ये परफेक्शन असते, रियालिटीमध्ये इम्परफेक्शन. रीलमध्ये व्ह्यूज असतात, रियालिटीमध्ये एक्सपिरियन्स. रीलमध्ये फॉलोअर्स असतात, रियालिटीमध्ये रिलेशनशिप्स. रीलमध्ये फिल्टर्स असतात, रियालिटीमध्ये इमोशन्स. रीलमध्ये एडिटिंग असते, रियालिटीमध्ये लर्निंग असते. आणि रीलमध्ये काही सेकंद असतात, रियालिटीमध्ये संपूर्ण आयुष्य असतं. म्हणून पुढच्या वेळी इंस्टाग्राम उघडाल आणि कुणाचं परफेक्ट लाईफ पाहाल तेव्हा स्वतःला कमी समजू नका. फक्त एवढं आठवा, मी त्याची रील पाहतोय, त्याची पूर्ण लाईफस्टाईल नाही. आणि जेव्हा स्वतःचं लाईफ बोरिंग वाटेल तेव्हा कॅमेरा उघडण्याआधी थोडं खिडकी बाहेर बघा, आई बाबांशी बोला, मित्राला भेटा, एक पुस्तक वाचा, निसर्गात फिरा, काहीतरी नवीन शिका, स्वतःशी बोला. कारण सगळ्या सुंदर मोमेंटना कॅमेराची गरज नसते, काही मोमेंट फक्त जगण्यासाठी असतात. एवढं बोलून मी आज तुम्हा सर्वांची रजा घेते. मी तुम्हा सर्वांची लाडकी आरजे प्रज्ञा ठाकूर. तुम्ही ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

0: मी उत्कर्ष चंद्रकांत नारखेडे. पाऊस पडलाय वाटतं, ओलं ओलं कसं झालंय सगळं. बोलता बोलता तो झाडाकडे आला. तिथून पुढे फाटकापाशी जायला लागला आणि एकदम त्याचा पाय खड्ड्यात गेला. तोल जाऊन तो अख्खा आत कोसळला. आई ग मेलो, नाला नदी समुद्र असं काहीतरी ओरडला. पंकज मामू आणि विजय सगळं सामान इकडे तिकडंच टाकून धावत सुटले. परिस्थितीची पाहणी करायला वर चढलेला बोक्या झाडावरच अडकला, कारण एव्हाना खड्ड्याच्या काळाशी मंडळी जळायला लागली होती. सकाळी आई बाबा खूप चिडले होते. बोक्या चुपचाप बसला होता. बोक्या, तुझ्याकडे बाबांना ऐकून घ्यावं लागलं अंगुष्ठेकडून. तू एक एक पराक्रम करतोस आणि मनस्ताप आम्हाला होतो. आई तन्वात म्हणाली, तू मला कबूल केलं होतंस कुणाला त्रास देणार नाही म्हणून. बाबा म्हणाले, मी मुद्दाम त्रास नाही दिला, बोक्याने बचावाचा प्रयत्न केला. त्या अंगुष्ठेंचा संताप संताप झालाय. त्यांच्या त्या जवायाला चालता येत नाही अजिबात, झोपवून ठेवलंय. हाड मोडली अशी म्हणजे लग्नाला कसं ग उभं राहणार तो, आजीने विचारलं. नाहीच राहणार, 2 आठवड्यांनी लग्न होतं, शेवटचा मुहूर्त या सीझनमधला. नंतर त्या मुलाला वेळ नाही, आईने सांगितलं. अरे देवा, मग आता. आजीला त्यापेक्षा अंगुष्ठींच्या बेबीची काळजी वाटली. तो मुलगा चाललाय आफ्रिकेला, शिव्या घालत होता म्हणे अंगुष्ठांना. ते मला घालत होते, बाबा खरंच रागावर बोलले. गुप्तधन शोधायतंय, सोंग नुसती, आई म्हणाली. तुला मी कडक शिक्षा देणार आहे बोक्या. महिनाभर घराच्या बाहेर जायचं नाही, फक्त शाळा. दुसऱ्याच्या बागेत परवानगीशिवाय खड्डा खणतोस. अरे बोक्या, त्या मुलीचं बेबी अंगुष्ठेच, किती नुकसान केलंस तू. बाबा आणखीही काही बोलले असते, पण तेवढ्यात तिथे दादा आला. बाबा एक मिनिट, तो म्हणाला. तू मध्ये बोलू नकोस, बाबांनी बजावलं. त्या बेबी अंगुष्ठेबद्दल बोलताय ना, त्याने विचारलं. हो का, तिनं चिठ्ठी पाठवली बोक्याला. मला राहवलं नाही म्हणून मी विचारली. वाचून दाखवू, दादाने विचारलं. काही अपशब्द असतील बोक्याला तर नको वाचूस, ती बेबी जरा आगाऊ आहे, 4 मुलींसारखी नाही, आई म्हणाली. दादाने चिठ्ठी उघडली आणि सगळ्यांकडे एकदा नजर टाकून वाचायला सुरुवात केली. बोक्या शांत बंडे, यास तू खणलेल्या खड्ड्यातून तुम्हाला गुप्तधन मिळालं नाही, तरी त्या खड्ड्याला मला नको असलेला नवरा पडून त्याचं हाड मोडलं हे माझ्या दृष्टीने वाईट झालं नाही. हे सक्तीचं लग्न मला नकोच हवं होतं. तुझी मी अत्यंत आभारी आहे, माझे आशीर्वाद आणि शुभेच्छा बेबी अंगुष्ठे. बाबांनी चिठ्ठी मागून घेतली. खालून संदीपचा हाका येऊ लागला. तो बोक्याचा क्रिकेट खेळायला बोलवत होता. बोक्याने गॅलरीतून हात हलवून येत नाही सांगितलं आणि तो अभ्यासाच पुस्तक घेऊन बसला. बाबांनी चिठ्ठी आईकडे दिली आणि ते बोक्याकडे आले. चिठ्ठी वाचून आईच्या चेहऱ्यावर हसू फुटलं. संदीप बोलावतोय तुला खेळायला, बाबा बोक्याला म्हणाले. बोक्याने वर पाहिलं. जाऊ मी खेळायला, त्याने विचारलं. जा. नाही, तुम्ही मला होता तुम्ही म्हणाला होता महिनाभर फक्त शाळा आणि घर. जा म्हणतो ना, उशीर करू नकोस, बोक्या उड्या मारत गेला. बाबांनी बेबी अंगुष्ठेची बोक्याला आलेली चिठ्ठी बोट फिरवून नीट केली आणि स्वतःच्या खणात जपून ठेवली.
1: नमस्कार, मी मृणाल धनंजय सुरवाडे. मी 80 झांबरे माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी. आपण आता बोक्या सात बंडे याच्यातल्या छान कथा वाचतच आहोत. आता हा आहे त्याचा दुसरा भाग, संगीताची सुटका. बोक्याची आजी गॅलरीत बसून गहू निवडत होती. तिला खालून कोणीतरी शिट्टी मारलेली ऐकू आली. म्हणजे आधी तिचं लक्ष गेलं नाही, पण मग सतत मारलेली शिट्टी ऐकून तिचं लक्ष गेलं. तिनं बसल्या जागेवरूनच गॅलरीच्या कठड्याखालच्या जाडीतून पाहिलं तर कोणी दिसेना. तिने मग बोक्यालाच बोलावलं. बोक्या नुकताच शाळेतून आला होता. दप्तर जागेवर ठेवून हातपाय धुवून आणि कपडे बदलून स्वयंपाकघराशी घोटाळत होता. चिन्मयानंदा, बघ बरं कोण बोलवतंय खाली, मगापासून शेड घालतंय कोणीतरी. विजयेंद्राचा मित्र असेल. आजीने हे सांगितल्याबरोबर बोक्या धावत गॅलरीत आला.

0: पाहतो तर संदीप. आजी, दादाचा मित्र नाही काही, माझाच मित्र आहे. दादाचे मित्र अशी शिट्टी वाजवतात. बोक्याने शिट्टी वाजवून दाखवली आणि माझे मित्र ही अशी, त्याने तीही वाजवली. चांगली नावाने हाक मारायची सोडून हे कसलं मेलं शिट्ट्या मारत फिरायचं पक्ष्यांसारखं. आजीने शेरा मारला. बोक्याने पाहिलं तर संदीप खाली बोलावत होता, लवकर यायला सांगत होता. बोक्या धावत आत गेला. आईने खाणं टेबलवर ठेवलं होतं. मी जरा जाऊन येतो खाली, अर्जंट काम आहे, बोक्या म्हणाला. नाही आ, खाल्ल्याशिवाय नाही जायचं कुठे, आई रागावली. नाही ग, भूक नाही मला, पोट जड आहे सकाळपासून. डोक्यात खेळायला जायचं असेल, दुसरं काय. नाही, खरंच जड आहे पोट, खाल्लं नाही तर चालेल.
1: मला नको सांगूस, राहा उपाशी. मी असं करतो, जाऊन येतो खाली. जीना जोरात उतरून गेलो की पोटाला व्यायाम होईल, मग आल्यावर खाईन मी. कोण बोलावते खाली तुला? संदीप, त्याला उद्योग नाहीत वाटते दुसरे. शाळेतून आल्याबरोबर बोलावतोय तो, काहीतरी महत्त्वाचं सांगायचं असेल. त्याला वर बोलव की मग. तू कशाला जातोस? त्यानं हाक मारल्याबरोबर. काहीतरी खाजगी असेल, म्हणजे तुम्ही ऐकू नये असं. कसल्या फाजील गोष्टी करायच्या आहेत? छे छे, त्यासाठी मुद्दाम शिट्टी मारून बोलावणार नाही तो. मग बघतो जाऊन, येतो आता, बोके निघाला. त्याला ही उत्सुकता होती. संदीप एवढं घाईघाईनं बोलावतोय म्हणजे काहीतरी कारण असणार. संदीपने पुन्हा शिट्टी मारली. आजीने बसल्या जागेवरूनच ओरडून सांगितलं, आला आला खाली. उगा मेलं फुईफुई करायचं. बोक्या खाली उतरून संदीपपाशी आला. संदीप वाटच बघत होता. काय रे संदीप, बरं झालं आलास. म्हटलं, कळलेली बातमी तुला आधी सांगावी. काय झालं? आपल्या कॉलनीत त्या टोक्याच्या बिल्डिंगमध्ये कोण राहतं? धुरंधर. ते नाही, धुरंधराच्या शेजारच्या बिल्डिंगमध्ये पाण्याचा पंप आहे त्याच्यासमोर. देवधर. देवधर तळमजल्यावरचे ना. त्यांच्या शेजारी कोण? हंगामे. हां हंगामे. त्यांच्या घरातून रडण्याचा आवाज येतो हल्ली. रडण्याचा आवाज? हो, आम्ही 4-5 वेळा ऐकला, आतासुद्धा ऐकू आला मला, म्हणून म्हटलं तुला सांगायला सवं.
0: त्यात काय एवढं सांगण्यासारखं? लहान मूल असलं घरात तर ते रडणारच. लहान मुलाचा आवाज नाही तो, मोठ्या मुलीचा आवाज आहे. मोठ्या म्हणजे किती मोठ्या? आता आवाजावरून नेमकं वय कसं सांगणार? पण आपल्या एवढी मुलगी असेल, कदाचित थोडी लहानसुद्धा असेल. हंगामे हंगामे, मला वाटतं त्यांच्याकडे एक मुलगी आहे, पण मी आईला विचारून सांगू शकेन त्यांच्या घरात कोण कोण असतं ते. ते हंगामे खूप चिडके आहेत असं सगळी मुलं म्हणतात. हंगामेंच्या कपाळाला नेहमी आठ्या असतात आणि त्यांची बायको चेहऱ्यावरून वाटत नसली तरी जास्त डेंजरस आहे म्हणे. मी माहिती काढतो, कळेल आपल्याला रडणारी मुलगी कोण आहे ते. अधिक तपास करायला हवा. बोक्या एवढं म्हणेपर्यंत संदीपला वडिलांची हाक ऐकू आली. तो गेला, बोक्याही घरी परतला. तो घरात आला तेव्हा आजी आईला खायला काय केलंस असं विचारित होती. तिनं दहीवडे केल्याचं सांगितलं. मला दे एखादा, आजी म्हणाली. हे बोक्याला ठेवलेत, त्यातलेच घ्या, तो काही आता इतक्यात येईल असं वाटत नाही. असं म्हणून आईनं भांड पुढे केलं. केलं न केलं तितक्यात बोक्या ओले हात पॅन्टीला पुसत आला. आई, काय केलंयस खायला? जाम भूक लागलीये, तो म्हणाला. अरे, आत्ता 5 मिनिटांपूर्वी पोट जड होतं ना. हो, पण एकाएकी भूक लागली. हात धुतलेस का? हो, बोक्या आईनं पुढ्यात ठेवलेले दहीवडे खाऊ लागला. त्याला खरंच भूक लागली होती. सावकाश खा बोक्या, गिळू नकोस. जायचं नाही ना कुठे आता? आईनं दटावलं. बोक्या मग खाण्यात रंगून गेला. 2 दहीवडे पोटात गेल्यावर तिसऱ्याला चमचा लावता लावता त्यानं आईला विचारलं, आई, ते हंगामे राहतात ना टोकाच्या बिल्डिंगमध्ये?
1: हं, त्याचं काय? त्याच्या घरात कोण कोण असतं? इथे फक्त नवरा बायको असतात, दोन्ही मुलींची लग्न झाली आहे. त्या कुठे असतात? लग्न झाल्यावर कुठे असणार? सासरी, त्यांना तिसरी मुलगी नाही?
2: नाही,
1: नक्की? मला तरी माहीत नाही, तुला काय एवढा चौकशा? म्हणजे घरी फक्त हंगामे नवरा बायकोच असतात?
2: नाही, एक मुलगी आहे लांबच्या नात्यातली.
1: हा, बोक्या जवळजवळच ओरडलाच.
2: काय झालं एकदम? जीप चावली?
1: काही नाही, मला आणखी देवडे
2: पुरे. आता जेवणार नाहीस मग?
1: आई असं म्हणाली तरी तिनं एक वडा दिलाच. बोक्याने खाता खाता चौकशी चालू ठेवलीच.
2: ते तिच्याशी वाईट वागतात का ग?
1: हो, वाईट वागतात तिला. सगळी कामं करून घेतात तिच्याकडून. आजी खाता खाता ट्रान्झिस्टरवर कीर्तन ऐकत होती. तिचं लक्ष गेलं.
2: कोण ग?
1: तिने विचारलं. हंगामींकडे ती कोण लांबची भाजी राहते ती? आईनं सांगा.

0: अविनाश युवराज वांगेकर, मी इयत्ता 7वी एटी झामरे या विद्यालयातील विद्यार्थी.
1: नमस्कार, आणि मी रिया पाटील, एटी झामरे माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी. आम्ही अभिवाचन करतोय बोक्या सात बंडे यातील संगीताची सुटका. आईने सांगितलं, अगं बाई, तिला पोटभर खायला सुद्धा देत नाहीत म्हणे. अनसुयाबाई देवधर सांगत होत्या, त्यांच्या घरा स्पष्ट ऐकू येतं म्हणे, मारत सुद्धा तिला. आजी म्हणाली, बोक्या खाता खाता थांबलाच, ते तिरसटच आहेत, एरवी सुद्धा. आईने शेरा मारला, कशी सोन्यासारखी मुलगी आहे म्हणे हो, दिसायला गोड आहे अगदी, तरतरीत नाक, टपोरे डोळे, पण तिची दशादशा केली आहे. चांगले कपडे नाहीत की आवडीची वस्तू नाही. आजीनं बोलता बोलता मान हलवली, कुठे फेडतील बाप, खाण्याची आबाळ करू नये कधी लहान मुलांची. आई म्हणाली, देवरे आणखी. तिने बोक्याला विचारत बोक्या खाणं थांबवून एकटक बशीकडे बघत होता. नको, तो म्हणाला, आणखी हवेत म्हटलास ना. नको पण, दही तरी घे. इच्छा नाही, मी जातो. बोक्या आतल्या खोलीत गेला, दप्तर उघडून पुस्तक घेऊन बसला. झालं, डोक्यात विचार सुरू झाले. आई म्हणाली, आजीला एकदम आठवलं, त्या हंगाम्यांनीच ना ग चिमटीसारख्या मोटारीच्या चाकाखाली हवा काढली होती, घरासमोर गाडी पार्क केली म्हणून. हो बोक्या, ए बोक्या, आईला शंका आली म्हणून ती बोक्या बसला होता त्या खोलीत आली. तू कशाला एवढ्या बारकाईनं चौकशी करीत होतास? सहज ग, पण आई, त्या मुलीला असा त्रास देत असतील तर शेजाऱ्या पाजारांनी काही करायला नको, हंगामेंना आवडणार नाही. वा वा, त्यांच्या आवडीचा कुठे प्रश्न येतो? एका मुलीला जर ते त्रास देत आहेत, ती रडेपर्यंत तिचा छळ होतोय तर? बोक्या तावातावाने बोलायला लागला, पण आईने त्याला थांबवलं. हे बघ बोक्या, तू काही उचापाती करू नकोस हा, तो हंगामे वाईट माणूस आहे. आई म्हणाली, आपण कशाला त्यांच्या भानगडीत पडायचं, आपले उद्योग खूप आहेत आपल्याला. आजीही म्हणाली, सगळे असंच म्हणतात. बोके पुटपुटला, त्याने आज वर्गात शिकवलेला धडा वाचायचा प्रयत्न केला, पण पुस्तकाच्या पानांवरल्या ओळींच्या जागी त्याला मार खाणारी, छळ सोसत असणारी मुलगीच दिसायला लागली. शेवटी त्याने पुस्तक बंद केलं आणि आईला सांगून तो खेळायला गेला. बोक्याची मित्रमंडळी क्रिकेट खेळत होती, बोक्याही त्यांच्यात सामील झाला. पण मग फिल्डिंगला त्याच्याजवळ संदीप उभा राहिल्याबरोबर दोघांचं हितगुज सुरू झालं.
0: काय रे बोक्या, काढलीस माहिती? संदीपने विचारलं. हो, बोक्याने मान डोलावली. मग खरं आहे ना मी सांगितलेलं? संदीप हे विचारत असताना बॅट्समनने दिलेला सोपश कॅच त्याने दिशेने आला. त्याचं लक्षच नसल्यामुळे त्याने हातसुद्धा पुढे केले नाहीत. सगळी मुलं ओरडली. शेवटी क्रिकेटपेक्षा हंगामेंच्या घरातल्या ह्या घटना जास्त महत्त्वाच्या वाटल्यामुळे बोक्या आणि संदीप काहीतरी कारण सांगून तिथून सटकले आणि कॉलनीच्या एका कोपऱ्याच्या पारिजातकाच्या झाडापुढच्या बाकावर बसले. हंगामे म्हणे चक्रम आहेत, पण मला वाटतं त्याची बायको दुष्ट आहे, बोक्या म्हणाला. ती दुष्ट आहे म्हणून हे चक्रम झाले असतील, संदीपने तर्क केला. पण आपल्याला खात्री करून घ्यायला हवी. कसली? हंगामेंच्या चक्रमपणाची? नाही रे, ते खरोखरच त्या मुलीला वाईट वागवतात का ह्याची? मग आजूबाजूच्या बायका सांगतात ते काय खोटं? खोटं नाही मी म्हणत, पण बायकांना अतिशयोक्ती करायची सवय असते. देवधरांच्या आजी एक सांगतील, धुरंधर काकी त्याचं चार करून आमच्या आजीला ऐकवतील आणि आजीची या विषयावर चर्चा होईल तेव्हा चाराचे सोडा झालेले असतील. तेव्हा मुळातच ती बातमी खरी आहे हे पाहायला हवं. ते कसं पाहणार? परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून. म्हणजे काय? त्यांच्याकडे राहायला जाणार की काय? ते घरी त्या मुलीशी कसे वागतात हे तुला कसं कळणार? आहे आहे एक आयडिया आहे, तू कसं कर, उद्या संध्याकाळी इथेच भेट मला 6 वाजता, आपल्याला हंगामांकडे जायचं. बाप रे, सळ त्यांच्या घरी? बोक्याने मान डोलावली. त्यानं आता पक्क ठरवलंच होतं. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी बोक्या आणि संदीप कॉलनीमधल्या कोपऱ्यातल्या बिल्डिंगकडे गेले. धीर करून त्यांनी तळमजल्यावरच्या हंगामांच्या दाराची बेल वाजवली.
1: कोण आहे? आतून मिसेस हंगामेंनी खणखणीत आवाजात विचारलं. बोक्याने पुन्हा बेल वाजवली. आले आले, कोण आहे? आम्ही, बोक्या आणि संदीप म्हणाले. आम्ही म्हणजे कोण? नाव नाहीत का? मी सातबंड्यांचा बोक्या आणि माझ्याबरोबर संदीप सोरट आहे. सोरट? वॉच कंपनीवाले सोरट. तुमच्याच कॉलनीत राहतो आम्ही दोघंही. मिसेस हंगामेंनी दार उघडलं. काय हवंय? आत येऊ का? बोक्याने विचारलं. हवंय काय? हंगामे आहेत का? मी हंगामे. नाही, आम्हाला पुरुष श्रीयुक्त म्हणजे मिस्टर हंगामे हवेत, बोक्या म्हणाला. जन्मदग्नी हंगामे, संदीपने पुस्ती जोडली. त्याला वाटलं तेच त्यांचं नाव आहे. पण बोक्याने सावरलं. नाही नाही, मिस्टर हंगामे आपले पती. मग तो संदीपच्या कानात कुजबुजला. गाढवा जमदग्नी हे त्यांचं टोपण नाव आहे, मुलांनी ठेवलेलं. थांबा, ह्यांची ध्यानधारणा चालली आहे, मी विचारते. त्या आत गेल्या. आतून त्यांचा आवाज आला. अगं संगीता, बाहेरच्या खोलीतला दिवा लाव जरा, अंधार झालाय खोलीत. संगीता बाहेरच्या खोलीत आली. तिने 2 वेण्या घातल्या होत्या. केस नीट न विंचरल्यामुळे विस्कटलेले होते. रूप चांगलं असावं पण चेहरा निस्तेज आणि ओढलेला दिसत होता. फ्रॉक मोकळा होता. तिच्या मोठ्या डोळ्यात पाणी चमकल्याचाही बोक्याला भास झाला. बोक्या, ही बघ, तीच ती. संदीपने बोक्याजवळ सरकून कानात सांगितलं. संध्याकाळच्या वेळी आणखी दुःख वाटते. बोक्या पुटपुटला. तिने दिवा लावला. दिव्याकडे पाहून नमस्कार केला. पंखा हवाय का? तिनं विचारलं.
0: हो, संदीप बोलला. नको, बोक्या म्हणाला. काय करू, लावू की नको? तिने गोंधळून विचारलं. नको, दिवा लावलास ना. बास, तू का उभी? तू पण बस, बोक्या म्हणाला. तिने मानेनंच नको म्हटलं. ती उभीच राहिली. बघ बोक्या, बघ, बसायलाही तयार नाही, संदीप बोक्याच्या कानात बोलला. मला काम आहे आता. ती जायला वळली. मी बोक्या सातबंडे, नाव ऐकलं होतं मी बऱ्याचदा, तिनं थोडंसं हसून सांगितलं. कसं काय, तू तर घराच्या बाहेर पडत नाहीस कधी, खेळताना पाहिलं नाही मी तुला आपल्या कॉलनीत. कोणी काही बोलताना कानावर आलं की कळतं ना. तू म्हणे गुप्तधनाचा शोध घेतला होतास? हो, बरेच दिवस झाले त्याला. हा माझा मित्र संदीप सोरट. तुझं नाव काय? संगीता. आडनाव? अमरानीकट. हे हंगामे तुझे कोण? ती गप्पच राहिली. मग खाली मान घालून म्हणाली, माझ्या आईचे. पण तिचं वाक्य पुरं व्हायच्या आधीच हंगामे बाहेर आले. ए, तू इथं काय गप्पा मारतेस? काम नाहीत का? जात, ते दरडावून म्हणाले. उघडे बंब असल्यामुळे हंगामे अधिकच जाडे वाटत होते. संगीता घाईनं आत गेली. बोक्या, पोट बघ तिचं, त्यांचं. संदीप कुजबुजला. अगं, ते पाणी त्या तुळशीला घालं. च थांब, मी आलो. वेंधळेपणा नकोय मला. ते ओरडत आत गेले. माजलाय नुसता, संदीप म्हणाला. माजणारच, स्वतःचं खातो आणि संगीताच्या वाटचंही खातो, बोक्या म्हणाला. हंगामे बाहेर आले. त्यांनी मुलांकडे पाहिलं.
1: हं, काय काम आहे? कोण तुम्ही? मी सातबंड्यांचा बोक्या. आणि हा, खरं नाव काय? सातबंडे हे खरं नाव आहे. ते माहीत आहे मला, तुझ्या वडिलांना ओळखतो मी. तुझं खरं नाव काय?
2: चिन्मयानंद.
1: मग देवाधिकांच्या नावाची लाज वाटते का? हे कसलं बोक्या आणि टोक्या नाव लावतात.
2: मी नाही लावलं, मला लहानपणापासूनच बोक्या म्हणतात.
1: हं, आणि हा सोरोट्यांचा संदीप.
2: सोरण म्हणजे घड्याळावाले का?
1: हो, आमचं घड्याळ मागे पडलं दिवसाला 10-10 मिनटं, म्हणून दुरुस्तीला दिलं तर महिनाभर ठेवून घेतलं. आता ते दिवसा पुढे जातं आणि रात्री मागे पडतं.
2: सांग तुझ्या बापाला, वडिलांना.
1: तेवढ्यात मिसेस हंगामे आतून तणतणात आल्या आणि नको तेव्हा गजर वाढतो. चांगले 45 रुपये घेतले वजावून काही सचोटीच राहिली नाही धंद्यात. ह्या तुमचं घड्याळ, मी नेऊन देतो, संदीप घुसमान म्हणाला.
2: नको, टाकशील कुठंतरी.
1: हं, बोला.
2: काय काम होतं?
1: हंगामेंनी विचारलं. आपल्या कॉलनीचा वासंतिक उत्सव करायचा आहे मेमध्ये, बोक्या म्हणाला.
2: तुम्ही वासंतिक उत्सव करा, शारदोत्सव करा, नाहीतर दीपोत्सव करा. आता पुन्हा काही वर्गणी मिळणार नाही,
1: हंगामेंनी निक्षून सांगितलं. मिसेस हंगामेही पुढे सरल्या.
2: कसले कार्यक्रम होते गेल्या गणेशोत्सवात? रोज पिक्चर दाखवला की झालं? चांगली नाटकं करावीत, संगीत फैमली कराव्यात, मोठमोठ्या वक्त्यांना बोलावून चर्चा संग्रह करावीत.
1: त्याला खूप पैसे लागतात,
2: बोक्याने सांगितलं.
1: वर्गणी तर घेता 25-25 रुपये, त्या म्हणाल्या.
2: तुम्ही 5 रुपये दिले होते बराच वेळ वाद घालून, आमचा दादा सांगत होता.

0: मित्रांनो, बिनपटाची चौकट या आत्मकथनाचं क्रमशः वाचन ऐकत असताना आपण ऐकलं की कोकणातील गोपुरी आश्रममध्ये अण्णासाहेब सहस्रबुद्धे, अब्दुलभाई आणि लेखिका काही दिवसांच्या मुक्कामाला गेले असताना केळी पेरूच्या पलीकडच्या बाजूने गड नावाची मोठी नदी वाहत होती आणि या भल्या मोठ्या नदीवर अण्णांनी लेखिकेला पोहायला शिकविलं. या गड नदीत पोहायचा पहिला दिवस म्हणजे पाय पाण्यात खाली सोडले की इतका वेळ पाण्यात एकही न दिसणारा मासा पाण्यात पाय सोडताच पायाला टोचा मारत असे. या भीतीपोटी आपलं हे काम नव्हेच, आपल्याला या जन्मात कधीच पोहायला यायचं नाही, पण लेखिकेचं मन मात्र आतल्या आत नाराज झालं होतं. एवढी मोठी नदी, छान पाणी, पुन्हा कुठे मिळणार आपल्याला हे सगळं? मी केव्हा, कुठे आणि कसे पोहणार? अण्णा वयोवृद्ध असूनही किती छान पोहतात, पण समोर एवढी मोठी नदी दिसली की सगळं अंग गळून जायचं. अण्णा म्हणाले, हे बघ इंदू, तुला पोहायला हे आलंच पाहिजे आणि येईल तुला ते. हा पहिला दिवस तर नदी, पाणी, मासे, त्यांचं पायाला कुरतडणं, गुदगुल्या वाटणं, मी मात्र मनानेच पाण्यात डुबक्या मारत होते. अखेर दुसऱ्या दिवशी अण्णांनी लेखिकेला त्यांची खादीची विजार आणि नेहरू शर्ट दिला. आता तर अण्णा आणि अब्दुलभाई दोघेही सोबत होते. झालं, लेखिकेचा एकदाचा नदीत पोहण्याचा श्रीगणेश झाला. दोघांनीही आपल्यासोबत नदीत हात पुढे करून पाण्यात बोलावले, पण मन मात्र धजतच नव्हतं. पण हिम्मत मात्र केली बरं का. अब्दुलभाईंनी पाण्यात उतरायला मदत केली. थंडगार पाणी नाकातोंडात जाऊन जीव घाबराघुबरा झाला. अब्दुलभाईंनी पाण्यातल्या पाण्यातच धरून उभे करायचा प्रयत्न केला, पण तो दगड शेवाळ्यानं इतका गुडगुडीत झाला होता की पाय सटकन निसटला. पण पुन्हा मनाचा हिया करून पाण्यात सुळकांडी मात्र मारलीच आणि कुठे गेले ते मात्र कळलंही नाही. जेव्हा बाहेर आले तेव्हा डोक्यातून रक्ताची धार लागली होती. आजचं पोहणं डोक्याला लागल्यामुळं मात्र तिथंच थांबलं. तिसऱ्या दिवशी अण्णा म्हणाले, मी आणि अब्दुल आम्ही पोहून येतो बरं का, तू इथेच बैस. पण अण्णांचं तसं बोलणं लेखिकेला मात्र खिजवल्यासारखंच वाटत होतं. पण पाण्याची ओढ मात्र लागली होती आणि त्या अण्णांसोबत पोहायला गेले. गोपुरीचे हे दिवस लेखिका विसरणे शक्यच नव्हते. एके दिवशी दुपारची 3-4 वेळ असेल. बाहेर धुवाधार पाऊस पडून अंधारून आलं होतं आणि त्यामुळे सायंकाळ झाल्यासारखं वाटत होतं. अण्णा कॉटवर थोडेसे आडवे झाले होते. एवढा धुवाधार पाऊस कोसळत असूनही अण्णांना खूप दरदरून घाम आला. लेखिकेला कळेच ना, बाहेर एवढा पाऊस गारठा असताना असं कशामुळे होतंय. पण अण्णांना जबरदस्त डेकार्डियाचा अटॅक येऊन गेला होता, पण हे मात्र अण्णांनी कळू दिलं नाही आणि दुसऱ्या दिवशी डॉक्टर घरी आल्यानंतरच हा सगळा प्रकार कळला. लेखिका म्हणतात, खरं तर अण्णांची मी कोण होती, नात्याची की गोत्याची, पण बापाच्या मायेपेक्षाही जास्त माया अण्णांनी असंख्य पोरींवर केली. स्वतःच्या पायावर उभे केले, संसार उभे करून दिलेत. आणि आता पुढे ऐकूयात याच आत्मकथनाचा 21वा भाग.
1: अनाथांच्या संघर्षाचं सहज सोपं चित्रण बिनपटाची चौकट. मानवतेचा गहिवरून टाकणारा स्पर्श बिनपटाची चौकट. लेखन इंदुमती जोंधळे. वाचन स्वर सीमा मोघे. निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केचे. बिनपटाची चौकट.
2: बाहेर धुवाधार पाऊस कोसळत होता. आमच्या उशाशी टेपवर अगदी हलक्या मंद आवाजात कधी मुकेश तर कधी हेमंत कुमार यांची जुनी छान छान गाणी लागलेली होती. अख्ख्या घरात फक्त आम्ही दोघेच, मी आणि भारती तुळजापूरकर, गाण्यांचा मनमुराद आस्वाद घेत गप्पा करत असायचो. मध्यरात्र केव्हा झाली तेही कळायचं नाही. पाऊस फक्त एका लईत तालात कोसळत राहावा, त्यानं आपली लय बिघडवता कामा नये. थोडा जरी आभाळात गडगडाट होऊन लक्कन वीज चमकली तरी बंद खिडकीच्या तावदानातून अख्खी खोली क्षणभर उजळून जायची. आणि मग या बाईसाहेब तितक्याच वेगानं अगो इंदिया असं म्हणून भीतीने कडकडून मला मिठी मारायच्या. किती वेळ तरी बाहेर वीज पावसाच्या आवाजाचा खेळ चालत राहायचा. तो जोपर्यंत शांत व्हायचा नाही तोपर्यंत या पट्टीची मिठी काही सैल व्हायची नाही. मग मीही तिला पाठीवर डोक्यावर हलकेच थोपटायची. आणि ती शांत झोपली आहे असं पाहून हळूच टेप बंद करायची आणि मग केव्हा तरी कुणाच्या तरी आवाजानं सकाळी जाग यायची. अभ्यासाच्या निमित्तानं वसतिगृहाच्या वॉर्डनची परवानगी घेऊन मी भारती तुळजापूरकरकडे मुक्कामाला आलेली असायची. तिचे वडील म्हणजे मामा दौऱ्यानिमित्त परगावी गेलेले असायचे. तिचा भाऊ प्रकाश तो सुद्धा कामानिमित्त गावात नसायचा. मोठा भाऊ डॉक्टर विजय आणि शैलावहिनी नुकतेच परदेशी गेलेले होते. मग अशावेळी भारतीला माझी किंवा लतिकेचीच सोबत हवी असायची. लतिका वांगीकर, संध्या सुळेकर, संगीता बिंदू, छाया जवंजाळ, मी आणि भारती, आमचा हा ग्रुपच एवढा जबरदस्त होता की बाकीच्या मुली नेहमी आमचा हेवा करायच्या. गव्हर्नमेंट कॉलेजमधली आमची मैत्रीण छाया, तिनं प्राध्यापकांवर केलेल्या कॉमेंट्स काही वेळा अगदी हैराण करून सोडायच्या. पण तिचा बेरकेपणा काही आवरत सुद्धा. संगीता विज्ञान शाखेची तर आम्ही सगळ्याजणी कला शाखेच्या. पण मैत्रीत कधीही अंतर पडलं नाही. शेवटचं वर्ष होतं, मी कॉलेजमध्ये विद्यार्थिनी प्रतिनिधी म्हणून निवडून आले होते. अर्थात या सगळ्या सख्यांच्या पाठिंब्यावर एक पैसुद्धा खर्च न करता विरोधी विद्यार्थिनींपेक्षा दुप्पट तिप्पट मतांनी मला निवडून दिलं होतं. मी NCC आणि नाटकात सुद्धा भाग घेतला होता. सुंदर मी होणार या नाटकामध्ये चुलत बहिणीची छोटीशीच भूमिका केली होती. प्राध्यापक वसंतराव कुंभोजकर, प्राध्यापक लिमय यांच्या मार्गदर्शनाखाली आमचं नाटक बसलं होतं. श्यामल जोगदेव, संध्या बरिदे, कमलेश कापडिया, नरेंद्र अष्टीकर वगैरे बरेच जण या नाटकात होते. सुरेंद्र जोंधळे प्रॉम्प्टिंग करायचा. तासन तास आमच्या तालमी चालायच्या. कुंभोजकर सर म्हणायचे, न म्हणजे बाबा न म्हण, नाही तर लोक माझ्या तोंडात शेण घालतील. कुणीतरी कायम न च्या ऐवजी न आणि न च्या ऐवजी न म्हणजे आणी पाणी म्हणायचे. आणि माझ्या या सगळ्या सख्या आमची कशी टर उडते हे लांब उभ्या राहून बघायच्या. एक चांगली कव्वाली सुद्धा बसवली होती. अख्खं कॉलेज त्यावर्षी दणाणून सोडलं होतं. सतत 8-10 दिवस हे स्नेहसंमेलन चालू होतं. कॉलेजच्या मागच्या बाजूला म्हणजे फाईन आर्ट्स कॉलेजच्या बाजूला आमच्या कॉलेजचा शामियाना टाकलेला होता. अगदी नीट आणि व्यवस्थितपणे सगळे सांस्कृतिक कार्यक्रम पार पडायचे. प्राध्यापक वर्गानेही त्यावर्षी एक नाटक सादर केलं होतं. रात्रीचे 12:30 वाजायचे आणि मग आमचा जत्था भारतीकडे मुक्कामाला निघायचा. कारण जवळ घर फक्त भारतीचंच. भारतीच्या स्वयंपाक्यानी काहीतरी स्वयंपाक करून झाकून पाकून ठेवलेला असायचा. एका मोठ्या भांड्यात किंवा पातेल्यात भात भाजी वरण कालवायचं. कालवेपर्यंत सुद्धा दम नसायचा. आम्ही साऱ्या जणी त्या जेवणावर अशा काही तुटून पडायचो की 5 मिनिटात सगळं फसत. पोळ्या भाकरी जे असेल त्याच्याबरोबर फसत. पण आम्हाला ते अपुरंच पडायचं. सगळ्यांनी मिळून एकत्र केलेल्या गोपाळ काल्याला अवीट अशी चव असायची. मामा हळूच मागे येऊन उभे राहायचे आणि त्यांच्या नेहमीच्या अगदी मृदू हळुवार आवाजात विचारायचे, भारती कमी पडलं का बेटी? उद्या युसुफला जास्त करून ठेवायला सांगतो. हे बघा, स्वयंपाक खोलीत कपाटातल्या स्टीलच्या डब्यात 3-र्या रांगेत चकल्या ठेवल्या आहेत, त्या संपवा बरं. छान. पुन्हा आमचा आदाशीपणा सुरू. कुठून आणि कशी एवढी भूक लागायची कळायचंच नाही. कितीही खाल्लं तरी कमीच पडायचं. आणि मग त्यातून लतिकेचा मिश्किलपणा. बास बास बास, ए बास करा ग, बस करा, पोट फुगतील. रात्रीचे 2 वाजत आलेले असायचे आणि मग सगळ्याजणी ताणून त्याचो. सकाळी 9 सगळ्या उठायच्या. तोपर्यंत मामांनी आमच्यासाठी गरम गरम पोहे, कधी उपेट, कधी गरम पराठे तयार करून ठेवलेले असायचे. अगोदर सर्वांची चहा कॉफी व्हायची, मग खाणं, मग पुन्हा मनसोक्त चहा. चवीनं घेत गप्पा करत तासभर हसत खिदळत हे सगळं चालायचं. एकेका प्राध्यापकाची वा मॅडमची किंवा कॉलेजच्या काही मुलामुलींच्या गमती जमती सांगून पोट धरधरून हसायचो. पण जे चालायचं ते आमच्या पुरतंच मर्यादित, आमच्या वाटेला कोणी जायचं नाही. त्यावेळी कॉलेजमध्ये एक नवीन प्राध्यापक महाशय नुकतेच नोकरीवर रुजू झाले होते. भलतेच गुण दाखवायला लागले. तेही आमच्या ग्रुपमधल्या एका मुलीच्या मागे लागले. म्हणजे ती घरी जाताना हळूहळू तिच्या मागून जायचं, जवळून स्कूटर न्यायची, पुढे जाऊन वाट बघत बसायची, लिफ्ट देऊ का म्हणून विचारायचं. हे तर फारच झालं. शेवटी आम्ही सगळ्यांनी एक आयडिया केली, ठरवलंच त्यांची फजिती करून सोडायची. लेबर कॉलनी ते कॉलेजचं प्रवेशद्वार एकच रस्ता, तोही चढाचा. त्या रस्त्यावर कॉलेजच्या मुलामुलींची सतत मुंग्यांसारखी गर्दी असायची. आम्ही 5-6 जणी तर होतोच, पण आमच्यात पुन्हा रेखा डोळे, मीरा, रुबीना आणि रुक्साना सुद्धा सहभागी झाल्या. आम्ही सगळ्यांनी अर्धगोलाकार जमून रस्ता अडवला. त्या प्राध्यापकाचा पिरियड संपला. महाशय स्कूटर घेऊन कॉलेजच्या कमानीतून बाहेर पडले. थोडं पुढे आलं की रस्त्याचा सगळा उतारच. उतारावर आम्ही सगळ्याजणी अर्धगोलाकार उभ्या. बाकीच्या सगळ्या वाहनधारकांना आमच्या मित्रांनी बाजूला अडवून धरलं होतं. अडवलं नाही ते फक्त या प्राध्यापकांना. ते निघाले. मानवी साखळीवर आपटणार तोच त्यांनी कचकन ब्रेक दाबले. गाडी बंद. आम्हा सगळ्यांकडे आलटून पालटून पाहिलं. त्यांना दरदरून खांब फुटला. आणि त्यांची चूक बहुधा त्यांच्या लक्षात आली. इतक्यात कुठून कसे माहीत, पण प्राध्यापक श्याम वर्मा सर आमच्या समोर उभे राहिले. क्या क्या बात है जाधव, अरे भाई हमें तो सुनाओ, हुआ क्या है और ये चल क्या रहा है. वर्मा सरांबद्दल मात्र माझ्या सगळ्या मैत्रिणींना वैयक्तिक खूपच आदर होता. अभिमान वाटावा असे जे काही प्राध्यापक असतात त्यापैकी वर्मा सर होते. वर्मा सर तसं बोलताच आम्ही सगळ्याजणींनी त्या गृहस्थांना जाण्यासाठी वाट मोकळी करून दिली. वाट मोकळी करून दिली खरी, पण वर्मा सरांना मात्र सांगून टाकलं की ते मुलींना कसा त्रास देतात ते. सरांनी सगळं ऐकून घेतलं. आम्हा सगळ्यांना एकत्र त्यांच्या केबिनमध्ये बोलावलं आणि समजावून सांगितलं की प्राध्यापक वर्गाशी असं वागू नये. सरांना मग मीच विचारलं, सर पण मग प्राध्यापकांनी मात्र आपल्या विद्यार्थिनीशी कसंही वागलं तरी चालतं का. सर तुम्ही आलात म्हणून ते आज सुटले, नाहीतर आम्ही सगळ्या जणींनी ठरवलंच होतं की त्यांना चपलांची माळ गळ्यात घालून प्राचार्यांकडे न्यायचं, पण त्यांच्या सुदैवानी ती वेळ आली नाही. त्यानंतर एवढं मात्र झालं की पुन्हा कधीही ते प्राध्यापक महाशय आम्हा कुणाच्याच वाटेला गेले नाहीत. प्राचार्य भगवंतराव देशमुख, प्राध्यापक बोरुडे सर, चित्ररेखा देशमुख यांच्याबद्दल आम्हाला खूपच आदर होता. कॉलेजचं आमचं शेवटचं वर्ष आणि सुवर्ण महोत्सवाचं वर्ष गाठून आल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात वार्षिक स्नेहसंमेलन साजरं करायचं असं संसद अध्यक्ष, विद्यार्थी, विद्यार्थिनी, प्राचार्य आणि प्राध्यापक वर्गाने ठरवलं होतं. त्यावर्षी मी विद्यार्थिनी प्रतिनिधी होते, एनसीसी ऑफिसर, शिवाय विद्यार्थी संसदेतील एक प्रमुख. त्यामुळे स्नेहसंमेलनाची काही जबाबदारी माझ्यावर सोपवली होती. कॉलेजच्या नवरंग वार्षिकांकात माझे कमीत कमी 20-25 तरी वेगवेगळ्या विभागातून फोटोच फोटो आले होते. त्याच वेळेला माझे वडील गावाकडच्या त्यांच्या काही मित्रमंडळींना औरंगाबादला घेऊन आले होते. 2-4 महिन्यांपूर्वीच दात बसवण्यासाठी माझे वडील औरंगाबादला आले होते. त्यांचे चांगल्या प्रकारे बसवलेले दात पाहून गावातल्या कुणीतरी त्यांना यावेळी सोबत घेऊन आलं होतं. त्यांच्या सोबत आलेल्यांपैकी कुणाला तरी बहुधा दात बसवून घ्यायचे होते. अण्णा त्यांना घेऊन घाटी रुग्णालयात आले होते. घाटीच्या धर्मशाळेत मुक्काम केला होता. पण मी काय करू शकत होते त्यांच्यासाठी. न राहायला घर, न खोली, न जेवणखाण काहीच देऊ शकत नव्हते. पण त्या सगळ्या मंडळींकडे पाहून मन मात्र आतल्या आत तुटत होतं की आपण त्यांचा एक दिवस सुद्धा साधा पाहुणचार करू शकत नाही. अण्णा म्हणाले, बेटी तू काही वाईट वाटून घेऊ नकोस. अगं आम्ही किती दिवस राहणार इथे? 4-6 दिवसात काम झालं की आम्ही जाणार. त्यानंतर 2-3 दिवसातच मला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस मिळणार होतं. मी अण्णांना फक्त सांगितलं तुम्ही या, या ठिकाणी या, मी तुम्हाला बसण्याची जागा करून देते. माझ्या अण्णांना केवढं कौतुक, आपली पोरगी एवढी शिकली आहे, एवढ्या मोठ्या पाहुण्यांकडून तिला बक्षीस मिळणार, तेही पोराचा ड्रेस घालून ती स्टेजवर जाणार. अरे बाप रे, सगळं कौतुक त्यांच्या मित्रमंडळींना सांगून झालं. मग ती मंडळी आल्याशिवाय आणि साहेबरावांच्या पोरीला पाहिल्याशिवाय थोडीच राहणार होती. साहेबराव जाधवांसह धोतर फेटेदारी मंडळी 6-7 जण कॉलेजच्या आवारात शिरली, मात्र पोरांनी त्यांना त्रास द्यायला सुरुवात केली. बरं, मी अगोदर त्यांची बराच वेळ वाट पाहिली होती. कार्यक्रमाला सुरुवात झाली. मला व्यासपीठावर पाहुण्यांबरोबर मुलींची प्रतिनिधी म्हणून बसणं आवश्यक होतं. बसले होते शरीरानं तिथं, पण मन मात्र बाहेर गर्दीत कॉलेजच्या गेटमध्ये घुटमळत होत. माझं मन मला सारखं सांगत होत, तुझे वडील सगळ्या मंडळींना घेऊन येतील, पण त्यांना कुणी आत सोडेल का? त्यांचा तसा गावंढळ साधा पोशाख, मळका काहीसा फाटका. खरंच आपल्या शहरी माणसांना या मळक्या फाटक्या माणसांबद्दल एवढी लाज का वाटावी, कमीपणा का वाटावा? माझ्या वडिलांनी गेटवर मुलांना सांगितलं, अरे बाबा, इंदू जाधव माझी मुलगी आहे, तिला आज बक्षीस मिळणार आहे, ते पाहण्यासाठी आम्ही इतके दूरवर आलोत. पण पोरच ती अजिबात ऐकायला तयार नव्हती. माझे वडील हात जोडून वारंवार त्या सगळ्यांना विनंती करत होते, अरे बाबांनो खरंच सांगायलो, इंदू जाधव माझी पोरगी आहे, तिला आज बक्षीस मिळणार आहे, अरे ते बघायला तर इतके दुरून आलोत बाबांनो, सोडा आम्हाला, जाऊ द्या. अरे बाबांनो, मी माझ्या लेकीला फक्त एकदाच दूरवर उभा राहून पाहतो, एकदा का तिला डोळे भरून पाहिलं की आल्याचं सार्थक होईल रे बाबांनो. माझे वडील वारंवार हात सोडून विनवणी करत होते. नशीब चांगलंच म्हणायचं, त्याच वेळेला तिथं माझ्या मैत्रिणी गंगा बेंबळकर लोलगे आणि संध्या सुळेकर पोचल्या. त्यांनी वडिलांना ओळखलं, आत नेलं, खुर्च्यांवर बाजूला बसवायला लागले. पण ते बिचारे एवढे बुजलेले होते की खुर्चीवर बसू शकत नव्हते. कुठंतरी कोपऱ्यात उभे राहून लेकीचं कौतुक पाहण्यात आनंदाश्रू ढाळत होते. एनसीसीच्या कडक गणवेशातील आपल्या लेकीचा रुबाब पाहून कुठल्या पित्याला आनंद होणार नाही. कदाचित त्यांच्या अंगावर मुठभर मासही चढला असेल त्यावेळी.
0: इंदुमती जोंदळे लिखित बिनपटाची चौकट या आत्मकथनाचा 21वा भाग आपण ऐकलात. वाचनस्वर सीमा मोघे यांचा, निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केची.

श्रोत्याहो नमस्कार, आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत. आणि आजच्या आरजे कठ्ठ्यामध्ये खास विषय घेऊन मी आज आलेली आहे, तो म्हणजे तुमची मुलं कधीही करणार नाहीत हट्ट. आणि यासाठी पालकत्वाचे 3 गोल्डन रूल्स जे आहेत याबद्दल आज आपण बोलणार आहोत. तेव्हा ऐकूया आरजे कट्टा आरजे शुभांगी सोबत. श्रोतेहो नमस्कार. मुलं हट्ट करतात, एखादी वस्तू हवी म्हणून रडतात, आपल्या मित्राकडे आहे म्हणून मलाही हवी असा आग्रह धरतात, आणि मग पालकांची सुरू होते खरी कसोटी. मुलाला नाही कसं म्हणायचं, पैशाची किंमत समजवायची कशी, मुलाला स्वावलंबी कसं बनवायचं, ही सगळी प्रश्न तुमच्याही मनात असतात ना, कारण तुम्ही एक पालक आहात. तर हे प्रश्न नक्कीच तुमच्याही मनात आलेच असतील. आजच्या बदलत्या काळात मुलांना चांगले संस्कार देण्याबरोबरच पैशाचं महत्व, खर्चाचं नियोजन आणि जबाबदारीची जाणीव करून देणंही तितकंच महत्वाचं झालंय. याबाबत अनेक पालक जागरूक आहेत, पण प्रश्न एकच, हे शिकवायचं कसं. तेव्हा श्रोते हो, उद्योजक अंकुर वारिकू यांनी पालकांसाठी सांगितलेले 3 सोपे गोल्डन रूल्स आज आपण समजून घेणार आहोत. हे नियम फक्त पैशांपुरते नाहीत, तर मुलांना जबाबदार, स्वावलंबी आणि समजूतदार बनवण्याच्या दिशेने महत्वाचे आहेत. पहिला गोल्डन रूल तो म्हणजे पैसे नाहीत हे म्हणण्याऐवजी याची गरज नाही असं म्हणू शकता. मुलाने एखादी वस्तू मागितली आणि ती लगेच घेऊन देणं शक्य नसेल तर अनेकदा आपण म्हणतो आपल्याकडे पैसे नाहीत, पण त्याऐवजी मुलाला सांगा आपल्याला याची आत्ता गरज नाहीये. कारण मुलाला प्रत्येक वेळी पैसे नाहीत असं सांगितलं तर त्याच्या मनात पैशांबद्दल भीती किंवा कमतरतेची भावना किंवा एक वेगळीच भावना मनात निर्माण होऊ शकते. त्याऐवजी त्याला गरज आणि इच्छा यातील फरक समजावून सांगा. हे तुला आवडतंय हे मान्य, पण आपल्याकडे यासारखी वस्तू आधीपासून आहे ना, त्यामुळे आत्ता याची गरज नाहीये. तेव्हा श्रोते हो, वारिकू यांनी सोशल मीडियावर सांगितलंय की ते त्यांच्या मुलांशी कधीही खोटं बोलत नाही. एखादी वस्तू मुलांनी मागितली तर आपल्याकडे पैसे नाहीत किंवा आपण गरीब आहोत असं कधीही सांगितलं जात नाही. त्याऐवजी त्या वस्तूची आपल्याला खरंच गरज आहे का यावर चर्चा करावी. मुलांना विश्वासात घेऊन समजावलं तर ते नक्कीच ऐकतात. मित्राकडे एखादी महागडी वस्तू असेल तर आपल्याकडेही ती वस्तू असावी का, हा रिपीट सायलेंट करायचं राहिला. हा अट्टहास मुलांनी धरू नये. कोणतीही वस्तू खरेदी करताना ती केवळ इच्छा म्हणून नाही तर खऱ्या गरजेपोटीच घेतली पाहिजे हा विचार मुलांच्या मनात रुजवणं खूप आवश्यक आहे. आणि ही छोटीशी भाषा मुलाला मोठा आर्थिक धडा सुद्धा देत असते बरं का. प्रत्येक आवडणारी गोष्ट आवश्यक नसते आणि प्रत्येक इच्छा लगेच पूर्ण करायची नसते. दुसरा गोल्डन रूल म्हणजे मुलांना स्वावलंबी बनू द्या. या नियमानुसार मुलं जेव्हा एखाद्या अडचणीत अडकतात किंवा त्यांना एखादी गोष्ट जमत नसेल तर पालक लगेच मदत करायला पुढे सरसावतात. तेव्हा मुलांना स्वतःचे प्रश्न स्वतः सोडवण्याची संधी दिली पाहिजे. उद्या जेव्हा मुलं घराबाहेर पडून जगात पाऊल ठेवतील तेव्हा प्रत्येक निर्णयासाठी त्यांना पालकांवर अवलंबून राहता येणार नाही. त्यामुळे अडचणींशी लढा देण्याचं स्वातंत्र्य त्यांना लहानपणापासूनच मिळायला हवं हो ना. पालक म्हणून आपण मुलांच्या प्रत्येक गोष्टीत मदत करत असतो, त्यांचं काम आपण करून देत असतो, त्यांच्या प्रत्येक अडचणीचं उत्तर आपण शोधतो आणि ते उत्तर आपण बनायला बघतो. पण मुलांना स्वावलंबी बनवायचं असेल तर त्यांना स्वतः निर्णय घेण्याची आणि त्याचे परिणाम अनुभवण्याची संधी द्यावी लागेल. पालक आणि मुलांमध्ये मतभेद हे होणारच. मुलांचं मत वेगळं असू शकतं, तुमचं मत वेगळं असू शकतं. मतभेद चालतील पण अनादर नको. मुलाने प्रश्न विचारला, वेगळं मत मांडलं किंवा तुमच्याशी सहमत नसलं तरी त्याला लगेच गप बस असं न म्हणता त्याचं म्हणणं ऐका. कारण ऐकून घेणारे पालक मुलांना स्वतःचे विचार मांडायला शिकवतात. स्वावलंबन म्हणजे फक्त स्वतःची कामं स्वतः करणं नाही तर स्वतः विचार करणं, निर्णय घेणं आणि जबाबदारी स्वीकारणं हेही स्वावलंबनाच. रिपीट हे सुद्धा रिपीट
हा सुद्धा स्वावलंबनाचाच भाग आहे. आणि तिसरा महत्वाचा गोल्डन रूल तो म्हणजे पॉकेट मनी देणं म्हणजे आर्थिक नियोजन शिकवणं नव्हे. बरोबर, आजकाल अनेक पालक मुलांना पॉकेट मनी देतात पण फक्त पैसे हातात देऊन आर्थिक नियोजन शिकवलं जात नाही. मुलाला पैसे दिल्यानंतर त्याला हेही शिकवणं गरजेचं आहे, किती पैसे मिळाले, कुठे खर्च करायचे, किती बचत करायची आणि काय खरंच आवश्यक आहे आणि एखादी वस्तू घेण्यासाठी किती काळ थांबता येऊ शकतं. म्हणजेच मुलाला पैसा मिळवण्यापेक्षा पैशाचा योग्य वापर करण्याची सवय लावणं हे महत्वाचं. उदाहरणार्थ मुलाला काही रक्कम मिळाली तर त्यातला काही भाग एखाद्या गरजेसाठी, काही भाग बचतीसाठी आणि उरलेला भाग स्वतःच्या छोट्या इच्छेसाठी वापरता येईल. अशा छोट्या अनुभवातून मुलाला कळतं पैसा म्हणजे फक्त खर्च करण्याची गोष्ट नाहीये, पैसा म्हणजे नियोजन आणि जबाबदारी. पाल्यांना केवळ पॉकेट मनी देणं किंवा त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण करणं म्हणजे उत्तम पालकत्व नव्हे. त्यांना पैशाचं आर्थिक मूल्य, समस्या सोडवण्याचं कौशल्य आणि नात्यांचा सन्मान करायला शिकवणं हीच पालकांनी दिलेली सर्वात मोठी आर्थिक शिकवण आहे. तेव्हा श्रोते हो, मुलांना हट्ट्यापासून दूर ठेवण्यासाठी त्यांच्यावर सतत ओरडण्याची गरज नाही, त्यांच्या प्रत्येक मागणीला नाही म्हणण्याची सुद्धा गरज नाही. गरज आणि इच्छा यातील फरक समजावून सांगा, त्यांना स्वावलंबी होऊ द्या, मतभेदांना जागा द्या पण अनादराला नाही, आणि पॉकेट मनीसोबत आर्थिक शिस्त आणि नियोजनाची सवय लावा. कारण मुलांना आपण किती पैसे देतो यापेक्षा त्या पैशांकडे कसं पाहायचं हे शिकवतो, हे अधिक महत्वाचं आहे, हो ना. आज आपण मुलांसाठी कितीही सुखसोयी निर्माण केल्या तरी त्यांना उद्याच्या आयुष्यासाठी सक्षम बनवणं हीच खरी पालकत्वाची जबाबदारी आहे. आणि म्हणूनच मुलांचा प्रत्येक हट्ट पूर्ण करणारे पालक होण्यापेक्षा मुलांना स्वतःच्या गरजा समजून घेणारे, निर्णय घेणारे आणि जबाबदारीने जगणारे बनवूया. मी आरजे शुभांगी तुमच्यासोबत पुन्हा भेटेल अशाच एका विषयासह आरजे कट्ट्यामध्ये. आणि आरजे कट्टा तुम्हाला ऐकायला मिळणार आहे फक्त आणि फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर, ऑलवेज हार्ट टचिंग. तोपर्यंत मुलांना फक्त चांगलं भविष्य देऊ नका तर चांगलं भविष्य घडवण्याची क्षमता द्या. या ठिकाणी मी आरजे शुभांगी आपली रजा घेतेय. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. ऐकत रहा रेडिओ मन भवन. स्पेस बार.

रामकृष्ण हरी, जो दुसऱ्यांना मान देतो, मुळात तोच स्वतः सन्माननीय असतो. कारण माणूस दुसऱ्याला तेच देऊ शकतो जे त्याच्या जवळ असत. काल आपल्या बरोबर काय घडलं ह्याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचं आहे ह्याचा विचार करा. या जगाच्या रंगमंचावर असे वावरा की तुमची भूमिका संपल्यानंतरही तुमचे नाव चमकत राहिलं पाहिजे.

नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ मनभवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आजच्या शुभदिन आयोरेमध्ये मी आरजे शुभांगी आपल्या सर्वांचं स्वागत करते. आज 27 सप्टेंबर हा दिवस निसर्ग, संस्कृती आणि जलसंवर्धनाच्या दृष्टीने विशेष मानला जातो. जागतिक पर्यटन दिन. संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक पर्यटन संघटनेतर्फे 1980 पासून दरवर्षी आजचा दिवस संपूर्ण जगात साजरा केला जातो. वेगवेगळ्या संस्कृती समजून घेणं, अर्थव्यवस्थेला गती देणं आणि माणसांना एकमेकांशी जोडणं हा पर्यटनाचा खरा उद्देश आहे. आपल्या खानदेशातील पद्मालय, उनबदेव, मेहरुण तलाव आणि जवळच असणाऱ्या अजिंठा लेण्यांसारख्या समृद्ध वारशाचा अभिमान बाळगण्याचा आजचा दिवस. जागतिक नदी दिन. सप्टेंबरच्या 4th रविवारी जगभरात जागतिक नदी दिन साजरा केला जातो. आजच्या दिवशी आपल्या जीवनवाहिन्या असणाऱ्या तापी, गिरणा, वाघूर आणि अंजनी नद्यांचं रक्षण करण्याची, त्यांना प्रदूषण मुक्त ठेवण्याची शपथ आपण सर्वांनीच घेतली पाहिजे. आज भारतीय सिनेसृष्टीतील रोमांसच्या बादशहाची जयंती आणि आधुनिक भारताच्या प्रबोधन पर्वाचं स्मरण आहे. भारतीय चित्रपट सृष्टीला भव्यता, हळुवार प्रेम आणि संगीताचा सुवर्ण काळ देणारे दिग्गज दिग्दर्शक यश चोप्रा यांची आज 94वी जयंती. कभी कभी, सिलसिला, चांदनी, वीर जारा यासारख्या चित्रपटातून त्यांनी निसर्गाचं सौंदर्य आणि मानवी भावनांचा उत्कट मिलाफ मोठ्या पडद्यावर अमर केला. राजा राम मोहन रॉय. आधुनिक भारताच्या प्रबोधनाचे जनक, थोर समाज सुधारक राजा राम मोहन रॉय यांचा आज स्मृती दिन. 1829 मध्ये सतीची अनिष्ट प्रथा बंद करण्यात आणि स्त्री शिक्षणाचा पाया रचण्यात त्यांचं योगदान ऐतिहासिक राहिलंय. आजचा मनभावन सुविचार. नदीसारखं सतत वाहत रहा आणि प्रवासाची आवड जपा, कारण थांबलेलं पाणी आणि साचलेलं संकुचित विचार दोन्ही एका जागी कुजतात. प्रवास हा केवळ नवीन जमीन किंवा नवीन गाव शोधण्यासाठी नसतो, तर तो स्वतःच्या मनाला संकुचिततेतून मुक्त करण्याकडे पाहण्याची एक नवी दृष्टी देतो. आणि आजची बोधकथा. एका शहरातून दोन मित्र एका निसर्गरम्य पहाडी गावात फिरायला गेले. संपूर्ण दिवस फिरल्यानंतर संध्याकाळी दोघे हॉटेलच्या बाल्कनीत चहा पीत बसले होते. पहिला मित्र चिडून म्हणाला, कसलीही भयंकर जागा, रस्ते किती खडकाळ आणि चिखलाचे होते, चालून चालून पायाचे तुकडेच पडलेत. शहरासारख्या आधुनिक सोयी नाहीयेत. मला तर वाटतं आपला वेळ आणि पैसा दोन्ही वाया गेले. तेव्हा दुसरा मित्र शांतपणे हसला आणि समोर मावळणाऱ्या सूर्याकडे पाहत म्हणाला, मित्रा, तू रस्त्यातील चिखल पाहिलास, पण त्या खडकांच्या फटीतून उमललेली ती रानफुलं पाहिलीस का? डोंगराच्या माथ्यावरून दिसणारी ती खळाळणारी स्वच्छ नदी, झाडांवर बसलेल्या पक्ष्यांचे ते मंजूळ गाणे ऐकलेस का? शहराच्या धकाधकीतून दूर येऊन मिळालेली शांतता मला लाख मोलाचीच वाटते. पहिल्या मित्राने मान खाली घातली. त्याला समजलं की जागा वाईट नव्हती, तर त्याचा पाहण्याचा दृष्टिकोन संकुचित होता. तात्पर्य हेच, पर्यटन असो वा आयुष्य, सुख हे बाहेरच्या सुखसोयींमध्ये नाही, तर तुम्ही त्या प्रसंगाकडे, निसर्गाकडे कोणत्या दृष्टीने पाहता यात दडलेलं असतं. तेव्हा श्रोते हो, आज 27 सप्टेंबरचा हा रविवार आपल्याला सांगतो की स्क्रीनच्या आभासी दुनियेतून बाहेर पडा आणि खऱ्या जगाचा अनुभव घ्या. आज काही संकल्प करू शकता. पहिला म्हणजे मोबाईल थोडा वेळ बाजूला ठेवून आपल्या कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत जवळच्या निसर्गरम्य ठिकाणी, बागेत किंवा मंदिरात चक्कर मारा. आणि दुसरा म्हणजे आजच्या नदी दिनी एक नियम करा. आपल्या परिसरातील नद्या, नाले आणि तलावांमध्ये प्लास्टिक कचरा, निर्माल्याच्या पिशव्या फेकू नका. नद्या जगल्या तरच आपण जगू. खरी शुभता कोणत्याही ग्रहात नसते, ती निसर्गाशी जोडलेल्या मनामध्ये आणि वाहत्या उत्साहात असते. जोपर्यंत तुमचे विचार स्वच्छ आहेत, तोपर्यंत ईश्वराने दिलेला प्रत्येक दिवस शुभच असतो. तेव्हा श्रोते हो, आज इथंच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मनभवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आरजे शुभांगी सोबत.

श्री राम समर्थ। स्मरण ही कृती आहे। गुरुने सर्व करावे ही गोष्ट सत्य आहे आणि तो करतो ही गोष्ट तितकीच सत्य आहे, पण आपण खरोखर सच्छिष्य आहोत की नाही हे पाहावे। देहातीत व्हायला गुरुआज्ञेप्रमाणे वागणे यापरते दुसरे काय? मी देही नाही असे म्हणत राहिलो तर केव्हा तरी देहातीत होईन। दुसरा मार्ग म्हणजे भगवंत माझा म्हणावे म्हणजे देहाचा विसर पडतो। समर्थांचे नाव घेऊन सांगतो की आपला नीतीधर्म सांभाळा आणि कोणताही प्रसंग आला तरी नामाला विसरू नका। मी जे जे करतो ते भगवंता करता करतो असे जो म्हणतो तो खरा आणि उत्तम भक्त होय। करते पण घालवायला उत्तम भक्त व्हावे लागते। भक्ताचे लक्षण म्हणजे भगवंत प्राप्तीशिवाय दुसरे काही नको असे वाटणे। भगवंतापासून आपल्याला जे दूर सारते ते खरे संकट होय। तोच काळ सुखात जातो की जो भगवत स्मरणात जातो। खरोखर स्मरण ही कृती आहे आणि विस्मरण ही वृत्ती आहे। भगवंताचे स्मरण करणे म्हणजे हवन करणे होय आणि अभिमान नष्ट करणे म्हणजे पूर्णाहुती देणेच होय। वृत्ती भगवंताकार झाली पाहिजे। आपल्याला ज्याची आवड असते त्याचे स्मरण आपोआप राहते। विषय अंगभूत झाले असल्याने त्यांचे स्मरण सहज राहते, पण भगवंताचे स्मरण आपण मुद्दाम करायला पाहिजे। ते करणे अगदीच सोपे नाही, परंतु ते फार कठीण देखील नाही। ते मनुष्याला करता येण्यासारखे आहे। भगवंताची भक्ती ही सहज साध्य आहे, ती अनुसंधानाने साध्य होते। अनुसंधान समजून केले पाहिजे, तिथे अनुभव लवकर येईल। पहाऱ्यावर शिपाई जसा जागृत राहतो त्याप्रमाणे अनुसंधान जागृत ठेवले तर विषयांच्या संकल्पांचे पाय मोडतील। चोर चोरी करायला केव्हा येईल हे ओळखून अनुसंधान चुकू देऊ नये। ताप आला की तोंड कडू होते, मग जिभेवर साखर जरी चोळली तरी तोंड गोड होत नाही, त्यासाठी अंगातला ताप गेला पाहिजे। त्याप्रमाणे वरवर क्रिया करून दुःख नाहीसे होणार नाही, त्यासाठी अनुसंधानच पाहिजे। एक मुलगा परीक्षेसाठी मुंबईला आला। परीक्षा होईपर्यंत तो अडकून होता। परीक्षा संपली तेव्हा तो म्हणाला, आता मी मोकळा झालो बाबा। नंतर 4 दिवस तो मजेत मुंबईत हिंडला। त्याप्रमाणे आपण अनुसंधान ठेवून प्रपंचाच्या आसक्तीतून मोकळे व्हावे आणि मग मजेने संसार करावा, आपल्याला अगदी आनंदच मिळेल। उंबरठ्यावर दिवा ठेवला असताना ज्याप्रमाणे दोन्ही बाजूला उजेड पडतो, त्याप्रमाणे भगवंताचे अनुसंधान हा उंबरठ्यावरचा दिवा आहे। त्याने परमार्थ आणि प्रपंच दोन्हीकडे उजेड पडेल। प्रपंचामध्ये वागताना मनाने थोडे लक्ष द्यावे लागते, हेच भगवंताचे अधिष्ठान असणे म्हणजेच अनुसंधान ठेवणे होय। आजचे बोधवचन: भगवंताच्या इच्छेने अकर्तेपणाने कर्म करणे हेच अनुसंधान ठेवणे किंवा भक्ती करणे होय।

0: शेतकरी बंधूंनो, लिंबू या फळपिकाला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये फार महत्त्व आहे आणि रोजच्या जीवनामध्ये लिंबूचं सेवन करावं, ते आरोग्याला हितकारक आहे असं आपण नेहमी आरोग्याच्या दृष्टीने वाचतो ऐकतो. त्यामुळे लिंबूचं आरोग्यदृष्ट्या असणारं महत्त्व आणि रोजच्या जीवनामध्ये त्याचा होणारा वाढता वापर यामुळे लिंबूला मोठ्या प्रमाणामध्ये मागणी यायला लागली. लिंबूचं उत्पादन घेताना बहुतांश शेतकरी, काही शेतकरी मृगबहार घेतात, काही शेतकरी आंब्याबहार घेतात, तर काही शेतकरी हस्तबहार घेतात. परंतु उत्पन्नाच्या दृष्टीने जर बघितलं तर लिंबू या पिकामध्ये हस्तबहारापासून ज्याची फळांची काढणी, हस्तबहाराची काढणी ही साधारणतः उन्हाळ्यामध्ये होते आणि उन्हाळ्यामध्ये होता कारणामुळे उन्हाळ्यामध्ये लिंबूला चांगले भाव मिळतात. बाजारपेठेत चांगले भाव मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना ते परवडण्यासारखं असतं, त्यामधून चांगलं उत्पन्न शेतकऱ्यांना मिळू शकते. परंतु हस्तबहाराचा लिंबू कसा घ्यावा, त्याचं बहाराचं व्यवस्थापन कसं करावं आणि हस्तबहाराचा लिंबू घेऊन त्यापासून दोन पैसे कसे वाढवावे याबद्दल बहुतांश शेतकऱ्यांमध्ये त्याबद्दल संपूर्ण ज्ञान नसल्यामुळे ते हस्तबहाराचं उत्पादन घेऊ शकत नाहीत. परंतु शेतकरी बंधूंनो, याच अनुषंगानं आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण चर्चा करणार आहे की या लिंबूच्या बागेतून हस्तबहार व्यवस्थापन करून हस्तबहाराचं लिंबूचं उत्पादन कशा पद्धतीने घ्यायचं यावर आपण आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं चर्चा करणार आहोत. शेतकरी बंधूंनो, हस्तबहार घ्यायचा असल्यास लिंबू बागेमध्ये शक्यतोवर मृगबहाराची जी काही फळं आलेली असतील आपल्या बागेत ते काढून टाकावी, किंवा फळं वटाण्याच्या आकाराची क्षमता असताना इथे पाहून 600 PPM संजीवकाची 600 मिली, 600 PPM म्हणजेच 600 मिली इथे पाहून 1 लिटर पाण्यामध्ये घेऊन त्याची फवारणी करावी. तसंच बागेला सायकोसिल, जे आपण बाजारामध्ये लिहोसिन या नावाने बघतो ऐकतो, ते 1000 PPM म्हणजेच 1000 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन त्याची फवारणी करावी. आणि ही फवारणी बागेमध्ये ऑगस्ट महिन्यात आणि सप्टेंबर महिन्यात, अशा सप्टेंबरच्या दुसऱ्या 15 आठवड्यात अशा 2 फवारण्या कराव्या. त्यानंतर बागेला साधारण 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबरपर्यंत पाण्याचा ताण द्यावा आणि पाण्याचा आणि ताणाच्या काळात ॲस्कॉर्बिक ॲसिड 50 PPM म्हणजेच 50 मिली 1 लिटर पाण्यामध्ये या प्रमाणात त्याची मिलीग्रॅम 1 लिटर पाण्यामध्ये या प्रमाणात त्याची फवारणी करावी. त्यानंतर ऑक्टोबरच्या 2 आठवड्यात झाडांना वाफे तयार करून प्रति झाड म्हणजे प्रत्येक झाडाला सर्वसाधारणपणे 300 ग्रॅम नत्र, 300 ग्रॅम स्फुरद आणि 300 ग्रॅम पालाश या रासायनिक खतांची मात्रा देऊन ओलीस सुरू करावं. तर उरलेला अर्धा नत्र म्हणजेच 300 ग्रॅम 1 महिन्यांनी, जेव्हा संत्र्याची फळं ही वाटाणा एवढी असतात, अशा परिस्थितीमध्ये आल्यानंतर 1 महिन्यांनी द्यावी. अशा प्रकारे बागेचं व्यवस्थापन केल्यास शेतकरी बंधूंनो प्रति झाडाला साधारण 2000 ते 3000 फळे मिळून हेक्टरी सर्वसाधारणपणे 25 ते 30 हजार रुपये कमीत कमी, अर्थात त्याचा भाव चांगला मिळाल्यास शेतकऱ्यांना त्याहीपेक्षा जास्त उत्पादन या लिंबूच्या हस्तबहारापासून मिळू शकतं. तर शेतकरी बंधूंनो, अशा पद्धतीने आपण आपल्या लिंबू बागेचं हस्तबहाराचं व्यवस्थापन करा आणि त्यापासून चांगलं असं भरघोस उत्पन्न मिळवा. धन्यवाद शेतकरी बंधूंनो, नमस्कार.
1: कृषी संदेश.

0: एकाग्रता आणि प्राणायाम। एकाग्रता आणि प्राणायाम।
1: मनुष्य आणि पशु यांच्यातला मुख्य भेद म्हणजे त्यांच्या एकाग्रतेच्या शक्तीतील भेद होय। कोणत्याही प्रकारच्या कामातील यश हे एकाग्रतेचं फल असतं। प्रत्येकाला एकाग्रतेसंबंधी थोडं बहुत माहीत असतं, तिचे परिणाम आपण रोज पाहतो। चित्रकला, संगीतकला इत्यादी कलातील श्रेष्ठ प्रतीचं यश हे एकाग्रतेचा परिणाम असतं। पशूंच्या ठिकाणी एकाग्रतेची शक्ती फार थोडी असते। ज्यांनी पशूला शिकवलंय त्यांना या गोष्टीची मोठी अडचण वाटते की पशूला सांगितलेलं तो सतत विसरत असतो, त्याला कशावरही आपलं मन दीर्घकाळ एकाग्र करता येत नाही। आणि हाच मनुष्य आणि पशु यांच्यातला भेद आहे। मनुष्याच्या ठिकाणी एकाग्रतेची शक्ती पशुहून अधिक असते। मनुष्या मनुष्यातील भेद देखील त्यांच्यातील एकाग्रतेच्या शक्तीतील भेदामुळे होतो। निकृष्ट मनुष्याची श्रेष्ठ मनुष्याची तुलना करून पहा, त्यांच्यातील भेद एकाग्रतेच्या शक्तीतील प्रमाणाचा आहे। त्यांच्यात हाच काय तो भेद आहे। काही वेळा प्रत्येकाचंच मन एकाग्र होतं। ज्या गोष्टीवर आपलं प्रेम असतं त्यांच्यावर आपण आपलं मन एकाग्र करतो, आणि ज्यांच्यावर आपण आपलं मन एकाग्र करतो त्याच गोष्टीवर आपण प्रेम करत असतो। अशी कोणती आई आहे की जिला आपल्या मुलाचा साधासुद्धा चेहरा आवडत नाही? तो चेहरा तिच्या दृष्टीने जगातला सर्वात सुंदर चेहरा असतो। तो तिला आवडतो याचं कारण हे की ती त्याच्यावर आपलं मन एकाग्र करत असते। आणि प्रत्येक जण जर त्याच चेहऱ्यावर आपलं मन एकाग्र करू शकला तर प्रत्येकालाच तो आवडेल। मग सर्वांनाच तो चेहरा अत्यंत सुंदर वाटेल। ज्या वस्तू आपल्याला आवडतात त्यांच्यावर आपण सर्वजण आपली मनं एकाग्र करतो। जेव्हा आपण मधुर संगीत ऐकतो तेव्हा आपली मनं त्यावर खेळून जातात आणि आपण ती तिथून काढून घेऊ शकत नाही। जे लोक आपली मनं शास्त्रीय संगीतावर एकाग्र करतात त्यांना साधं संगीत आवडत नाही, आणि याचप्रमाणे जे लोक साध्या संगीतावर आपली मनं एकाग्र करतात त्यांना शास्त्रीय संगीत आवडत नाही। ज्या संगीतात स्वर हे एकामागून एक द्रुतगतीने येत असतात ते संगीत मनाला चटकन धरून ठेवतं। लहान मुलाला भावनोद्दीपक उठावदार संगीत आवडतं, कारण त्यातली स्वरांची द्रुतलय त्याच्या मनाला भटकण्याची संधीच देत नाही। ज्या मनुष्याला साधं संगीत आवडतं त्याला शास्त्रीय संगीत आवडत नाही, कारण ते अधिक गुंतागुंतीचं असतं आणि ते समजण्यासाठी अधिक एकाग्रतेची आवश्यकता असते। अशा एकाग्रतेच्या बाबतीत मोठी अडचण ही आहे की आपण मनाचं नियमन करत नसून मनच आपलं नियमन करत असतं। आमच्याहून बाह्य असं काहीतरी जणू काही आमच्या मनाला स्वतःकडे ओढतं आणि स्वतःच्या इच्छेनुसार त्याला वाटेल तितका वेळ धरून ठेवतं। आपण मधुर स्वर ऐकतो किंवा सुंदर चित्र पाहतो आणि आपलं मन तिथे स्थिर होऊन जातं, आपण त्याला तिथून काढून घेऊ शकत नाही। तुमच्या आवडीनिवडीच्या एखाद्या विषयावर मी जर चांगलं भाषण दिलं तर तुमचं मन त्याच्यावर एकाग्र होतं। मी तुमचं मन तुमच्यापासून ओढून घेतो आणि तुमची इच्छा नसतानाही त्याला भाषणाच्या विषयावर स्थिर करून ठेवतो। अशा रीतीने आपली इच्छा नसतानाही आपलं लक्ष वेधलं जातं, आपली मनं विविध विषयांवर एकाग्र होतात, आपला त्यावर काही इलाज नसतो। आता प्रश्न हा आहे की ही एकाग्रता वाढवता येते का आणि आपल्याला तिच्यावर पूर्ण ताबा मिळवता येतो का? योगी म्हणतात होय, तसं करता येतं। योगी म्हणतात की आपल्या मनावर आपण पूर्ण ताबा मिळवू शकतो। एकाग्रतेच्या शक्तीची वाढ होण्यात नैतिक दृष्टीने एक धोका आहे। एखाद्या विषयावर मन एकाग्र केल्यानंतर तिथून ते इच्छेनुसार न काढता येणं हे धोक्याचं असतं। अशी अवस्था मोठी तापदायक असते। आपल्या बहुतेक सर्व दुःखांचं कारण हेच की एखाद्या विषयावरून इच्छेनुसार मन काढून घेण्याची शक्ती आपल्या ठिकाणी नसते। म्हणून एकाग्रतेच्या वाढीबरोबर मन काढून घेण्याच्या शक्तीचीही वाढ केली पाहिजे। एखाद्या विषयाशी मन संपूर्णपणे संलग्न कसं करावं हेच केवळ नव्हे तर एका क्षणात त्याला त्या विषयापासून अलग करून दुसऱ्या एखाद्या विषयावर कसं स्थिर करावं हेही आपण शिकलं पाहिजे। या दोन्ही शक्ती एकाच वेळी विकसित केल्या पाहिजेत म्हणजे धोका राहणार नाही। मनाचा पद्धतशीर विकास हा असा आहे। माझ्या दृष्टीने शिक्षणाचं मुख्य सार म्हणजे मनाची एकाग्रता हे आहे। केवळ काही गोष्टींची माहिती गोळा करणं नव्हे, मला जर माझं शिक्षण पुन्हा घ्यायचं झालं आणि त्यात माझा जर काही अधिकार चालला तर मी घटनांच्या माहितीच्या मागे मुळीच लागणार नाही। मी मानसिक एकाग्रतेची आणि मन अलग करण्याची शक्ती विकसित करीन आणि मग अशा निर्दोष साधनांनी मनानी मी इच्छेनुसार घटनांची माहिती गोळा करीन। मुलामध्ये मन एकाग्र करण्याची शक्ती आणि ते वेगळं करण्याची शक्ती या दोन्ही बरोबरच वाढवल्या पाहिजेत.

क्रमांक 86 बाततागता तू मानेल चार आर्य सत्यास मातल्या, म्हणजे दुखशे शे दुखणं कारण आणि करतायच दुखले दूर, दुखले दूर कराना शे रस्ता ह्या आर्य सत्यामझार आणि या प्रत्यित्य समुत्पादन मातल्या 12 कड्यासमझार प्रत्युत्य समुत्पादन मातली अविद्या म्हणजे अज्ञान हाई साकईना तू करा बोभाटा आणि दिनदाखाडी ज्ञान लेवान तत्व म्हणजे चार आर्य सत्यमातल्या चौथा घटकले हात लाईशिनी आर्य अष्टांगिक रस्ताना परवास तू दखाडा म्हणजे दुखना खतम व्हावाना रस्ता तू दखाडा मन समाधानकडे जावाना कायमना सुखी व्हावाना संकासले मूठ माती देवाना वज्जी कोशित थई ज्ञान तपना परवास म्हणजे अविद्याना नास तू बोलना ह्या जगमा दरडपण मरण शे दुःख शे या खरा बोल तू बोलना आणि त्यानं कारण सांगाना वखय तू बोलना जात जात थई उत्पन्न व्हस दुःख जात म्हणजे जलम दुःख न कारण शे जलम जलम लेवा वाजत हर घडी वाटामा येस ते दुःख जात उत्पन्न व्हावानं कारण शे भेव म्हणजे जलम त्याबयच वस जव रास विच्छा जलम लेवानी भेवनं कारण ठरस उपादान म्हणजे विच्छा तवय धरस भय जवय सुटस तुमले हाव उपादान कारण शे 30 म्हणजे तृष्णा आणि 30 म्हणजे हाव म्हणशीन उत्पन्न व्हस लोभ 30 उत्पन्न व्हस दुखना थाई म्हणजे दुखना मातून उत्पन्न व्हस हाव स्पर्श थाई उत्पन्न व्हस दुखन म्हणजे स्पर्शना संबंध आन अनुभूती थाई व्हस जलम दुखनाना सौ इंद्रिय स्थाई उत्पन्न व्हस स्पर्श कोणता शेतस त्या सौ इंद्रिये जीभ नाक डोया कान कातडी आणि मन म्हणजे सौ इंद्रिये नामरूप थई उत्पन्न होत सौ इंद्रिये म्हणजे चेतनादेह थई सौ इंद्रिय स्नेहस अनुभूती विज्ञान थई उत्पन्न व्हस नामरूप म्हणजे बुद्धीना ताकद थई जाणीयस ठाव ठिकाणा देना संस्कार थाई वस उत्पन्न विज्ञान म्हणजेच यांना पहिलेच ना करम त्या ठरतच हाच्याले बुद्धिभानना उत्पन्नले बुद्धिभान राहस संज्ञा विज्ञान संस्कार आणि संवेदना या भट्ठास्थाई आखो पृथ्वी पाणी आगीन वारा या मिसनी राहसरूप म्हणजेच देह नामरूप बनतस देह यज्ञा संज्ञा संस्कार विज्ञान या पाच गोष्टी स्थाई बुद्धी भान्न विज्ञान जसं जगमा राजभरी तसं देहमानमा भी म्हणजे नामरूपना देहमान अविद्यामाही उत्पन्न होत संस्कार म्हणजेच ज्ञानना अभाव थाई कर्म तयार होत राहतस 12 कड्यासनी साकई अविद्या संस्कार विज्ञान नामरूप षडायतन उपादान भव जाती आन जरा मरण अशी राहस दुःख जाणवस आपल्याला कारण जलम विच्छा हाव दुःख स्पर्श लोभ सौ इंद्रिये नामरूप बुद्धिमान पहिलेसना कर्मे आणि ज्ञानना अभाव या साकेसनी कैसे राहस जोड जाड म्हणशीन राहवाले जोजे आज्ञांना प्रभाव अविद्याले खतम करा गुंता ज्ञानना परवास पलपल चालू राहावा गुंता बाततागता तू म्हणना बट्टा सृष्टीनं हे ज्ञान मोके करा गुंता शे पाठराख्या म्हणशीन प्रत्युत्य समुत्पादाना सिद्धांत कार्यकारण भावना सिद्धांत चार आर्य सत्यासना संगे तपाशी आणि समजी लो आणि आर्य अष्टांगिक रस्ता लांगे प्रवास करो म्हणजे तुम्ही ज्ञान थई उदयी उठशात आणि सुखमार आशात

नमस्कार मंडळी, मी तुम्हा सर्वांची लाडकी आरजे प्रज्ञा ठाकूर. तुम्ही ऐकत आहात रेडिओ 52.8 FM, ऑलवेज हार्टचे. मित्रांनो, आजचा आपला विषय नवाच आहे. हा विषय काही फक्त इंस्टाग्रामवर नाहीये, तो आपल्याला मोबाईलमध्ये आहे का, आपल्या मित्रांमध्ये आहे, आपल्या घरात आहे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो आपल्या आयुष्यात आहे. आजचा विषय रील वर्सेस रियालिटी. होय, आपण रोज रील पाहतो. कुणाचा परफेक्ट रिलेशनशिप, कुणाचा परफेक्ट बर्थडे, कुणाचा गोवा ट्रीप, कुणाचं लक्झरियस लाईफस्टाईल, कुणाचं सक्सेस, कुणाचं ट्रान्सफॉर्मेशन. आणि आपण स्क्रीन बंद करतो आणि स्वतःच्या आयुष्याकडे पाहतो आणि मग मनात एक प्रश्न येतो, माझं आयुष्य असं का नाही? पण एक मिनटं, आपण त्यांची रील पाहतोय आणि स्वतःची रियालिटी त्याच्याशी कम्पेअर करतोय, हीच तर गंमत आहे. चला आज सुरुवातीलाच एक प्रश्न. तुमच्या फोनमध्ये इंस्टाग्राम किंवा यूट्यूब उघडा आणि तुमच्या आवडत्या क्रिएटरची एक रील पहा. काय दिसतं? स्माईल, कॉन्फिडन्स, सक्सेस, ब्युटी, ट्रॅव्हल, मनी, फ्रेंड्स, रिलेशनशिप्स, एव्हरीथिंग इज परफेक्ट. पण त्या 30 सेकंदांच्या रीलच्या बाहेर काय आहे आपल्याला माहिती नाही. कदाचित त्या व्हिडिओसाठी 50 टेक्स झाले असतील. कदाचित त्या स्माईलच्या मागे थकवा असेल. कदाचित त्या एक्सपेन्सिव्ह ट्रीपसाठी महिन्याची सेव्हिंग असेल. कदाचित त्या परफेक्ट कपलमध्येही प्रॉब्लेम असतील. पण आपल्याला दिसतं काय? फक्त 15 ते 30 सेकंद जे परफेक्ट असतात आणि आपण त्या काही सेकंदांवरून संपूर्ण आयुष्य जज करतो. रील म्हणजे फक्त इंस्टाग्राम व्हिडिओ नाही. आजच्या भाषेत रील म्हणजे आपण जगाला दाखवतो ते आपलं सिलेक्टेड व्हर्जन. हो, आपण फोटो काढतो, 10 फोटोज काढतो, त्यातला बेस्ट फोटो सिलेक्ट करतो, फिल्टर लावतो, ब्राईटनेस वाढवतो, कॅप्शन लिहितो आणि मग पोस्ट. लोक म्हणतात वाव, ब्युटिफुल, परफेक्ट, गोल्स. पण त्यांना माहिती नसतं त्या फोटो मागे किती प्रयत्न झाले. आणि खरं सांगायचं तर आपणही इतरांच्या आयुष्याबाबत हेच करतो, त्यांची बेस्ट मोमेंट्स पाहतो पण स्वतःचे वर्स्ट मोमेंट लक्षात ठेवतो आणि कंपॅरिझन सुरू. रियालिटी म्हणजे तो दिवस जेव्हा मूड खराब असतो, तो दिवस जेव्हा आपल्याला काहीच करावं असं वाटत नाही, तो दिवस जेव्हा एक्झामचा रिझल्ट अपेक्षेप्रमाणे येत नाही, तो दिवस जेव्हा इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्शन होत नाही, तो दिवस जेव्हा मित्र पुढे जाताना दिसतात, तो दिवस जेव्हा घरच्यांच्या अपेक्षा आणि स्वतःची स्वप्न यांच्यात कन्फ्युजन असतो, तो दिवस जेव्हा आपण मिररमध्ये स्वतःकडे पाहून म्हणतो मी पुरेसा आहे का. ही आहे रियालिटी. आणि रियालिटीला फिल्टर नसतो. आता एक एक्झाम्पल. आपण रील पाहतो, बेस्ट ट्रीप ऑफ माय लाईफ, ब्युटिफुल माउंटेन्स, सनसेट, म्युझिक, स्लो मोशन, कॉफी, स्माईल, आणि आपण म्हणतो यार माझं लाईफ किती बोरिंग आहे. पण रियालिटी त्या ट्रीपसाठी प्लॅनिंग, बजेट, ट्रॅव्हल, ट्रॅफिक, थकवा, हॉटेल प्रॉब्लेम, कधी कधी भांडण, कधी पाऊस, कधी प्लॅन कॅन्सल, हे कुठे दिसतं? रीलमध्ये नाही. कारण रीलला स्टोरी हवी असते, रियालिटीला पेशन्स. आता हा टॉपिक थोडा सेन्सिटिव्ह आहे. रिलेशनशिप्स रील्स, कपल गोल्स, फॉरएव्हर, बेस्ट पर्सन इन माय लाईफ, क्यूट व्हिडिओज, क्यूट सरप्राइजेस, बर्थडे सेलिब्रेशन्स. आणि सिंगल असलेला व्यक्ती विचार करतो, माझ्या आयुष्यात असं कोणीच का नाही. पण लक्षात ठेवा, एक कपलला 20 सेकंद व्हिडिओवरून त्यांच्या संपूर्ण रिलेशनशिपबद्दल आपल्याला काही माहिती नसते. प्रत्येक रिलेशनशिपमध्ये डिसॲग्रीमेंट असतात, मिसअंडरस्टँडिंग असतात, कम्युनिकेशन प्रॉब्लेम असतात आणि कधी कधी रिलेशनशिप संपतो सुद्धा. म्हणून एका रीलला रिलेशनशिपची पूर्ण रियालिटी समजू नका. आजकाल एक विचित्र प्रेशर आहे. आपल्याला वाटतं
20 पर्यंत करिअर सेट पाहिजे, 21 पर्यंत पैसा पाहिजे, 22 पर्यंत रिलेशनशिप पाहिजे, 23 पर्यंत ट्रॅव्हल पाहिजे, 24 पर्यंत सक्सेस पाहिजे आणि 25 पर्यंत सगळं परफेक्ट पाहिजे. पण लाईफ ही इंस्टाग्राम टाइमलाईन नसते. प्रत्येकाची टायमिंग वेगळी असते. कोणी लवकर सक्सेसफुल होईल, कोणी उशिरा, कोणी करिअर बदलतील, कोणी पुन्हा सुरुवात करतील आणि ते परफेक्टली ओके आहे. आजचा युवक व्हायरल होऊ इच्छितो का? कारण व्हायरल म्हणजे रिकॉग्नायझेशन, रिकॉग्नायझेशन म्हणजे व्हॅलिडेशन आणि व्हॅलिडेशन म्हणजे लोक मला नोटीस करत आहेत. पण एक प्रश्न, जर 1000 लोकांनी लाईक केलं नाही तर तुमचं काम कमी व्हॅल्युएबल होतं का? नाही. तुमची व्हॅल्यू लाईक्स मध्ये मोजता येत नाही. फॉलोअर्स तुमची पर्सनॅलिटी ठरवत नाही. व्ह्यूज तुमचं फ्युचर ठरवत नाही आणि कमेंट्स तुमची किंमत ठरवत नाही. आपण फोटोला फिल्टर लावतो, पण कधी विचार केला आपण पर्सनॅलिटीला सुद्धा फिल्टर लावतो का? ऑनलाईन आय एम फाईन, आय एम हॅपी, लाईफ इज ब्युटिफुल, लिव्हिंग माय बेस्ट लाईफ. पण ऑफलाईन मला खरंच काय करायचं आहे? माझं फ्युचर काय? माझ्यावर कोण विश्वास ठेवेत? मला कोण समजून घेतं? ही रियालिटी आहे. म्हणून तुमच्या आयुष्यात फिल्टर असण्यापेक्षा जेन्युइन लोक असणं महत्वाचं आहे. चला एक छोटा गेम करूया. तुमच्या मनात एखादी व्यक्ती आठवा ज्याचं इंस्टाग्राम लाईफ तुम्हाला खूप परफेक्ट वाटतं. आठवली? आता स्वतःला एक प्रश्न विचारा, मला त्या व्यक्तीच्या पूर्ण आयुष्याबद्दल माहिती आहे का? नाही. मग आपण कंपॅरिझन कशाशी करतोय? इनकम्प्लीट इन्फॉर्मेशनशी. आपण त्यांच्या हायलाइट्सची तुलना आपल्या बिहाइंड द सीनशी करतो आणि मग स्वतःला कमी समजतो. स्टुडंट लाईफमध्ये रील वर्सेस रियालिटी अजून इंटरेस्टिंग आहे. रील स्टडी विथ मी, ब्युटिफुल डेस्क, कॉफी, लॅपटॉप, नोट्स, ॲसेटिक म्युझिक. रियालिटी बुक उघडली, 5 मिनिटं अभ्यास, फोन हातात, एक नोटिफिकेशन इंस्टाग्राम, एक रील, दुसरी रील आणि अचानक अरे 2 तास कधी गेले? हे कोणासोबत झालंय? खरं सांगायचं तर आपण सगळेच कधी ना कधी या ट्रॅपमध्ये अडकतो. पण सोल्युशन काय? फोन वाईट नाही, अनकंट्रोल्ड यूज प्रॉब्लेम आहे. टेक्नॉलॉजी वापरा, टेक्नॉलॉजीला स्वतःला वापरू देऊ नका. सोशल मीडियावर सक्सेस स्टोरीज खूप दिसतात. स्टार्टेड फ्रॉम झिरो, नाऊ आय एम सक्सेसफुल, नेव्हर गिव अप, मोटिवेशनल म्युझिक आणि आपण इन्स्पायर होतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, त्यांच्या झिरो आणि तुमच्या झिरो सारखाच नसतो. त्यांची परिस्थिती वेगळी, त्यांचा सपोर्ट सिस्टम वेगळं, त्यांचा अपॉर्च्युनिटीज वेगळे, त्यांचं जर्नी वेगळा. म्हणून इन्स्पिरेशन घ्या पण कंपॅरिझन नको. आता घरातला क्लासिक डायलॉग, आई सतत फोनमध्ये काय बघतेस? युवक, आई मी इम्पॉर्टंट काम करते. आई, कसलं काम? युवक, रील बनवतोय. पण खरं सांगायचं तर पॅरेंट्स आणि यूथ यांच्या सोशल मीडियाबद्दल जनरेशन गॅप आहे. पॅरेंट्सला वाटतं फोन म्हणजे डिस्ट्रॅक्शन, यूथला वाटतं फोन म्हणजे अपॉर्च्युनिटी. दोन्हींमध्ये थोडं सत्य आहे. फोन एज्युकेशनसाठीही आहे, करिअरसाठीही आहे, एंटरटेनमेंटसाठीही आहे, पण कंट्रोल आपल्याकडे असायला हवा. आज आपल्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये शेकडो लोक असतात, फॉलोअर्स 1000 असू शकतात, पण तुम्ही रात्री 2 वाजता प्रॉब्लेममध्ये असाल तेव्हा खरंच फोन उचलणारे किती? हा प्रश्न कठीण आहे. कारण सोशल मीडिया आपल्याला कनेक्शन देतं, पण प्रत्येक कनेक्शन रिलेशनशिप नसते. फॉलोअर्स अनेक असू शकतात, पण विश्वासाची माणसं मोजकीच असतात. समजा उद्या सकाळी इंस्टाग्राम बंद झालं. नो लाईक्स, नो फॉलोअर्स, नो व्ह्यूज, नो स्टोरीज, नो रील्स, नो फिल्टर्स. आता प्रश्न, तुम्ही कोण आहात? तुमचं पर्सनॅलिटी काय?
तुमचे स्किल काय, तुमची स्वप्न काय, तुमच्या जवळची माणसं कोण, तुम्हाला स्वतःबद्दल काय आवडतं, हा प्रश्न महत्वाचा आहे. कारण सोशल मीडिया ही तुमची आयडेंटिटी नसावी, ती तुमच्या आयडेंटिटीचा एक भाग असू शकते. रियालिटी सुंदर असते पण नेहमी परफेक्ट नसते. कधी सक्सेस, कधी फेलियर, कधी लाफ्टर, कधी टीयर्स, कधी कॉन्फिडन्स, कधी कन्फ्युजन, कधी लोक सोबत असतात, कधी आपण एकटे असतो. पण हीच लाईफ आहे, आपल्याला काही दिवस फक्त जगायचे असतात. रेकॉर्ड नाही, पोस्ट नाही, स्टोरी नाही, फक्त लिव. आजचा युवक खूप पॉवरफुल आहे. त्यांच्याकडे टेक्नॉलॉजी आहे, इन्फॉर्मेशन आहे, क्रिएटिव्हिटी आहे, कम्युनिकेशन आहे, नवीन अपॉर्च्युनिटीज आहेत. पण त्या सगळ्याबरोबर एक मोठं चॅलेंज आहे, अटेन्शन. हो, कोणीही तुमचं लक्ष मिळवू शकतं. एक नोटिफिकेशन, एक रील, एक ट्रेंड, एक कमेंट, एक कॉन्ट्रोवर्सी, आणि तुमचा वेळ निघून जातो. म्हणून आजच्या युवकाची खरी पॉवर फक्त टेक्नॉलॉजी नाही, आपलं अटेन्शन कुठे द्यायचं हे ठरवण्याची क्षमता आहे. चला मंडळी, आता तुम्ही मला मनातल्या मनात उत्तर द्या. तुम्ही शेवटची रील किती वेळ पाहिली? तुम्ही कधी दुसऱ्याचं लाईव्ह पाहून स्वतःला कमी समजलंय का? तुम्ही कधी फक्त लोकांना दाखवण्यासाठी काही पोस्ट केलं आहे का? तुम्ही कधी फोटोमध्ये हसला आहात पण मनातून अपसेट होता? आणि शेवटचा प्रश्न, तुम्ही स्वतःसाठी जगता की लोकांच्या रिॲक्शनसाठी? थोडा विचार करा, कारण कदाचित आजच्या कार्यक्रमाचा खरा मेसेज आहे. रील बनवू नका असं मी म्हणणार नाही. रील्स बनवा, क्रिएटिव्हिटी दाखवा, टॅलेंट दाखवा, डान्स करा, ट्रॅव्हल करा, फोटोग्राफी करा, कंटेंट तयार करा, तुमची स्टोरी शेअर करा. पण तुमची रिअल लाईफला रीलपेक्षा कमी समजू नका, कारण रील एडिट करता येते, रियालिटी नाही. रील डिलीट करता येते, रियालिटीमधून शिकावं लागतं. रीलला म्युझिक देता येतं, रियालिटीला मिनिंग द्यावा लागतो. कधी कधी आपण स्वतःला खूप कठोरपणे जज करतो. मी अजून काहीच केलं नाही, माझे फ्रेंड्स पुढे गेले, माझं करिअर सेट नाही, माझ्याकडे पैसा नाही, माझं लाईफ बोरिंग आहे. पण कदाचित तुम्ही अजून सुरुवातीच्या चॅप्टरमध्ये आहात आणि दुसऱ्याच्या चॅप्टर 20 तुमच्या चॅप्टर 2 तुलना करत आहात. थांबा, तुमची स्टोरी अजून पूर्ण झालेली नाही, तुमच्या आयुष्यात अजून खूप पेजेस बाकी आहेत. म्हणून आजची परिस्थिती म्हणजे तुमचं फायनल रिझल्ट नाही. तुमच्या फोनच्या गॅलरीमध्ये 1000 फोटो असतील, पण काही फोटोज तुम्ही कधी पोस्ट केले नाहीत. का? कारण ते परफेक्ट नव्हते. पण कदाचित तेच फोटोज तुमच्या आयुष्यातल्या सर्वात जेन्युइन मेमोरीज असतील. यातून एक गोष्ट समजते, परफेक्ट असणं आणि मिनिंगफुल असणं हे दोन वेगळे प्रकार आहेत. तर मंडळी, आज आपण पाहिलं रील काय दाखवते, रियालिटी काय लपवते. रीलमध्ये परफेक्शन असते, रियालिटीमध्ये इम्परफेक्शन. रीलमध्ये व्ह्यूज असतात, रियालिटीमध्ये एक्सपिरियन्स. रीलमध्ये फॉलोअर्स असतात, रियालिटीमध्ये रिलेशनशिप्स. रीलमध्ये फिल्टर्स असतात, रियालिटीमध्ये इमोशन्स. रीलमध्ये एडिटिंग असते, रियालिटीमध्ये लर्निंग असते. आणि रीलमध्ये काही सेकंद असतात, रियालिटीमध्ये संपूर्ण आयुष्य असतं. म्हणून पुढच्या वेळी इंस्टाग्राम उघडाल आणि कुणाचं परफेक्ट लाईफ पाहाल तेव्हा स्वतःला कमी समजू नका. फक्त एवढं आठवा, मी त्याची रील पाहतोय, त्याची पूर्ण लाईफस्टाईल नाही. आणि जेव्हा स्वतःचं लाईफ बोरिंग वाटेल तेव्हा कॅमेरा उघडण्याआधी थोडं खिडकी बाहेर बघा, आई बाबांशी बोला, मित्राला भेटा, एक पुस्तक वाचा, निसर्गात फिरा, काहीतरी नवीन शिका, स्वतःशी बोला. कारण सगळ्या सुंदर मोमेंटना कॅमेराची गरज नसते, काही मोमेंट फक्त जगण्यासाठी असतात. एवढं बोलून मी आज तुम्हा सर्वांची रजा घेते. मी तुम्हा सर्वांची लाडकी आरजे प्रज्ञा ठाकूर. तुम्ही ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

0: नमस्कार, मी उत्कर्ष चंद्रकांत नारखेडे. पाऊस पडला आहे वाटतं, ओलं ओलं कसं झालं आहे सगळं. बोलता बोलता तो झाडाकडे आला. तिथून पुढे फाटकापाशी जायला लागला आणि एकदम त्याचा पाय खड्ड्यात गेला. तोल जाऊन तो अख्खा आत कोसळला. आई ग मेलो, नाला नदी समुद्र असं काहीतरी ओरडला. पंकज, मामू आणि विजय सगळं सामान इकडे तिकडंच टाकून धावत सुटले. परिस्थितीची पाहणी करायला वर चढलेला बोक्या झाडावरच अडकला, कारण एव्हाना खड्ड्याच्या काडाशी मंडळी जळायला लागली होती. सकाळी आई बाबा खूप चिडले होते. बोक्या चुपचाप बसला होता. बोक्या, तुझ्याकडे बाबांना ऐकून घ्यावं लागलं अंगुष्ठेकडून. तू एक एक पराक्रम करतोस आणि मनस्ताप आम्हाला होतो. आई तन्वात म्हणाली, तू मला कबूल केलं होतंस कुणाला त्रास देणार नाही म्हणून. बाबा म्हणाले, मी मुद्दाम त्रास नाही दिला, बोक्याने बचावाचा प्रयत्न केला. त्या अंगुष्ठेंचा संताप संताप झालाय. त्यांच्या त्या जवायाला चालता येत नाही, अजिबात झोपवून ठेवलंय. हाड मोडली अशी म्हणजे लग्नाला कसं ग उभं राहणार तो, आजीने विचारलं. नाहीच राहणार, 2 आठवड्यांनी लग्न होतं, शेवटचा मुहूर्त या सीझनमधला. नंतर त्या मुलाला वेळ नाही, आईने सांगितलं. अरे देवा, मग आता. आजीला त्यापेक्षा अंगुष्ठींच्या बेबीची काळजी वाटली. तो मुलगा चाललाय आफ्रिकेला, शिव्या घालत होता म्हणे अंगुष्ठांना. ते मला घालत होते, बाबा खरंच रागावत बोलले. गुप्तधन शोधायताय सोंग नुसती, आई म्हणाली. तुला मी कडक शिक्षा देणार आहे बोक्या. महिनाभर घराच्या बाहेर जायचं नाही, फक्त शाळा. दुसऱ्याच्या बागेत परवानगीशिवाय खड्डा खणतोस. अरे बोक्या, त्या मुलीचं बेबी अंगुष्ठेच, किती नुकसान केलंस तू. बाबा आणखीही काही बोलले असते, पण तेवढ्यात तिथे दादा आला. बाबा एक मिनिट, तो म्हणाला. तू मध्ये बोलू नकोस, बाबांनी बजावलं. त्या बेबी अंगुष्ठेबद्दल बोलताय ना, त्याने विचारलं. हो का, तिनं चिठ्ठी पाठवली बोक्याला. मला राहवलं नाही म्हणून मी विचारली. वाचून दाखवू, दादाने विचारलं. काही अपशब्द असतील बोक्याला तर नको वाचूस, ती बेबी जरा आगाऊ आहे, 4 मुलींसारखी नाही, आई म्हणाली. दादाने चिठ्ठी उघडली आणि सगळ्यांकडे एकदा नजर टाकून वाचायला सुरुवात केली. बोक्या शांत बंडे, यास तू खणलेल्या खड्ड्यातून तुम्हाला गुप्तधन मिळालं नाही, तरी त्या खड्ड्याला मला नको असलेला नवरा पडून त्याचं हाड मोडलं हे माझ्या दृष्टीने वाईट झालं नाही. हे सक्तीचं लग्न मला नकोच हवं होतं. तुझी मी अत्यंत आभारी आहे, माझे आशीर्वाद आणि शुभेच्छा बेबी अंगुष्ठे. बाबांनी चिठ्ठी मागून घेतली. खालून संदीपचा हाका येऊ लागला. तो बोक्याचा क्रिकेट खेळायला बोलवत होता. बोक्याने गॅलरीतून हात हलवून येत नाही सांगितलं आणि तो अभ्यासाच पुस्तक घेऊन बसला. बाबांनी चिठ्ठी आईकडे दिली आणि ते बोक्याकडे आले. चिठ्ठी वाचून आईच्या चेहऱ्यावर हसू फुटलं. संदीप, बोलावतोय तुला खेळायला, बाबा बोक्याला म्हणाले. बोक्याने वर पाहिलं. जाऊ मी खेळायला, त्याने विचारलं. जा. नाही, तुम्ही म्हणाला होता महिनाभर फक्त शाळा आणि घर. जा म्हणतो ना, उशीर करू नकोस, बोक्या उड्या मारत गेला. बाबांनी बेबी अंगुष्ठेची बोक्याला आलेली चिठ्ठी बोट फिरवून नीट केली आणि स्वतःच्या खणात जपून ठेवली.
1: नमस्कार, मी मृणाल धनंजय सुरवाडे. मी 80 झांबरे माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी. आपण आता बोक्या सात बंडे याच्यातल्या छान कथा वाचतच आहोत. आता हा आहे त्याचा दुसरा भाग, संगीताची सुटका. बोक्याची आजी गॅलरीत बसून गहू निवडत होती. तिला खालून कोणीतरी शिट्टी मारलेली ऐकू आली. म्हणजे आधी तिचं लक्ष गेलं नाही, पण मग सतत मारलेली शिट्टी ऐकून तिचं लक्ष गेलं. तिनं बसल्या जागेवरूनच गॅलरीच्या कठड्याखालच्या जाडीतून पाहिलं तर कोणी दिसेना. तिने मग बोक्यालाच बोलावलं. बोक्या नुकताच शाळेतून आला होता. दप्तर जागेवर ठेवून हातपाय

0: दादाचे मित्र अशी शिट्टी वाजवतात. बोक्याने शिट्टी वाजवून दाखवली आणि माझे मित्र ही अशी, त्याने तीही वाजवली. चांगली नावाने हाक मारायची सोडून हे कसलं मेलं शिट्ट्या मारत फिरायचं पक्ष्यांसारखं. आजीने शेरा मारला. बोक्याने पाहिलं तर संदीप खाली बोलावत होता, लवकर यायला सांगत होता. बोक्या धावत आत गेला. आईने खाणं टेबलवर ठेवलं होतं. मी जरा जाऊन येतो खाली, अर्जंट काम आहे, बोक्या म्हणाला. नाही आ, खाल्ल्याशिवाय नाही जायचं कुठे, आई रागावली. नाही ग, भूक नाही मला, पोट जड आहे सकाळपासून. डोक्यात खेळायला जायचं असेल, दुसरं काय. नाही, खरंच जड आहे पोट, खाल्लं नाही तर चालेल.
1: मला नको सांगूस, राहा उपाशी, मी असं करतो, जाऊन येतो खाली. जीना जोरात उतरून गेलो की पोटाला व्यायाम होईल, मग आल्यावर खाईन मी. कोण बोलावते खाली तुला? संदीप, त्याला उद्योग नाहीत वाटते दुसरे, शाळेतून आल्याबरोबर बोलावते तो. काहीतरी महत्त्वाचं सांगायचं असेल त्याला वर बोलव की मग. तू कशाला जातोस? त्यानं हाक मारल्याबरोबर. काहीतरी खाजगी असेल, म्हणजे तुम्ही ऐकू नये असं. कसल्या फाजील गोष्टी करायच्या आहेत? छे छे, त्यासाठी मुद्दाम शिट्टी मारून बोलावणार नाही तो. मग बघतो जाऊन, येतो आता, बोके निघाला. त्यालाही उत्सुकता होती. संदीप एवढं घाईघाईनं बोलावतोय म्हणजे काहीतरी कारण असणार. संदीपने पुन्हा शिट्टी मारली. आजीने बसल्या जागेवरूनच ओरडून सांगितलं, आला आला खाली, उगा मेलं फुईफुई करायचं. बोक्या खाली उतरून संदीपपाशी आला. संदीप वाटच बघत होता. काय रे संदीप, बरं झालं आलास, म्हटलं कळलेली बातमी तुला आधी सांगावी. काय झालं? आपल्या कॉलनीत त्या टोक्याच्या बिल्डिंगमध्ये कोण राहतं? धुरंधर. ते नाही, धुरंधराच्या शेजारच्या बिल्डिंगमध्ये पाण्याचा पंप आहे त्याच्यासमोर. देवधर. देवधर तळमजल्यावरचे ना. त्यांच्या शेजारी कोण? हंगामे. हां हंगामे, त्यांच्या घरातून रडण्याचा आवाज येतो हल्ली. रडण्याचा आवाज? हो, आम्ही 4-5 वेळा ऐकला, आतासुद्धा ऐकू आला मला, म्हणून म्हटलं तुला सांगायला सव.
0: त्यात काय एवढं सांगण्यासारखं, लहान मूल असलं घरात तर ते रडणारच. लहान मुलाचा आवाज नाही तो, मोठ्या मुलीचा आवाज आहे. मोठ्या म्हणजे किती मोठ्या? आता आवाजावरून नेमकं वय कसं सांगणार? पण आपल्या एवढी मुलगी असेल, कदाचित थोडी लहानसुद्धा असेल. हंगामे हंगामे, मला वाटतं त्यांच्याकडे एक मुलगी आहे, पण मी आईला विचारून सांगू शकेन त्यांच्या घरात कोण कोण असतं ते. ते हंगामे खूप चिडके आहेत असं सगळी मुलं म्हणतात. हंगामेंच्या कपाळाला नेहमी आठ्या असतात आणि त्यांची बायको चेहऱ्यावरून वाटत नसली तरी जास्त डेंजरस आहे म्हणे. मी माहिती काढतो, कळेल आपल्याला रडणारी मुलगी कोण आहे ते. अधिक तपास करायला हवा. बोक्या एवढं म्हणेपर्यंत संदीपला वडिलांची हाक ऐकू आली. तो गेला, बोक्याही घरी परतला. तो घरात आला तेव्हा आजी आईला खायला काय केलंस असं विचारित होती. तिनं दहीवडे केल्याचं सांगितलं. मला दे एखादा, आजी म्हणाली. हे बोक्याला ठेवलेत, त्यातलेच घ्या, तो काही आता इतक्यात येईल असं वाटत नाही. असं म्हणून आईनं भांडं पुढे केलं. केलं न केलं तितक्यात बोक्या ओले हात पॅन्टीला पुसत आला. आई काय केलंयस खायला, जाम भूक लागलीये, तो म्हणाला. अरे आत्ता 5 मिनिटांपूर्वी पोट जड होतं ना. हो, पण एकाएकी भूक लागली, हात धुतलेस का? हो, बोक्या आईनं पुढ्यात ठेवलेले दहीवडे खाऊ लागला. त्याला खरंच भूक लागली होती. सावकाश खा बोक्या, गिळू नकोस, जायचं नाही ना कुठे आता, आईनं दटावलं. बोक्या मग खाण्यात रंगून गेला. 2 दहीवडे पोटात गेल्यावर तिसऱ्याला चमचा लावता लावता त्यानं आईला विचारलं, आई ते हंगामे राहतात ना टोकाच्या बिल्डिंगमध्ये?
1: हं, त्याचं काय, त्याच्या घरात कोण कोण असतं? इथे फक्त नवरा बायको असतात, दोन्ही मुलींची लग्न झाली आहे. त्या कुठे असतात? लग्न झाल्यावर कुठे असणार? सासरी. त्यांना तिसरी मुलगी नाही?
2: नक्की.
1: मला तरी माहिती

नाही. तुला काय एवढा चौकशा? म्हणजे घरी फक्त हंगामे नवरा बायकोच असतात? नाही, एक मुलगी आहे ला आमच्या नात्यातली. हा, बोक्या जवळजवळच ओरडलाच. काय झालं एकदम? जीप चावली? काही नाही, मला आणखी देवडे पुरे. आता जेवणार नाहीस मग? आई असं म्हणाली तरी तिनं एक वडा दिलाच. बोक्याने खाता खाता चौकशी चालू ठेवलीच. ती तिच्याशी वाईट वागतात का ग? हो, वाईट वागतात तिला. सगळी कामं करून घेतात तिच्याकडून. आजी खाता खाता ट्रान्झिस्टरवर कीर्तन ऐकत होती. तिचं लक्ष गेलं. कोण ग? तिने विचारलं. हंगामींकडे ती कोण लांबची भाजी राहते ती? आईनं सांगितलं.

0: माझे नाव अविनाश युवराज वांगेकर. मी इयत्ता 7वी एटी झामरे या विद्यालयातील विद्यार्थी.
1: नमस्कार, आणि मी रिया पाटील, एटी झामरे माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी. आम्ही अभिवाचन करतोय बोक्या सात बंडे यातील संगीताची सुटका. आईने सांगितलं, अगं बाई, तिला पोटभर खायला सुद्धा देत नाहीत म्हणे. अनसुयाबाई देवधर सांगत होत्या, त्यांच्या घरात स्पष्ट ऐकू येतं म्हणे, मारत सुद्धा तिला. आजी म्हणाली, बोक्या खाता खाता थांबलाच, ते तिरसटच आहेत, एरवी सुद्धा. आईने शेरा मारला, कशी सोन्यासारखी मुलगी आहे म्हणे हो, दिसायला गोड आहे अगदी, तरतरीत नाक, टपोरे डोळे, पण तिची दशादशा केली आहे. चांगले कपडे नाहीत की आवडीची वस्तू नाही. आजीनं बोलता बोलता मान हलवली, कुठे फेडतील बाप, खाण्याची आबाळ करू नये कधी लहान मुलांची. आई म्हणाली, देव रे आणखी. तिने बोक्याला विचारत बोक्या खाणं थांबवून एकटक बशीकडे बघत होता. नको, तो म्हणाला, आणखी हवेत म्हटलास ना. नको, पण दही तरी घे. इच्छा नाही, मी जातो. बोक्या आतल्या खोलीत गेला, दप्तर उघडून पुस्तक घेऊन बसला. झालं, डोक्यात विचार सुरू झाले. आई म्हणाली, आजीला एकदम आठवलं, त्या हंगाम्यांनीच ना ग चिमटीसारख्या मोटारीच्या चाकाखाली हवा काढली होती, घरासमोर गाडी पार्क केली म्हणून. हो बोक्या, ए बोक्या, आईला शंका आली म्हणून ती बोक्या बसला होता त्या खोलीत आली. तू कशाला एवढ्या बारकाईनं चौकशी करीत होतास? सहज ग, पण आई, त्या मुलीला असा त्रास देत असतील तर शेजाऱ्या पाजाऱ्यांनी काही करायला नको, हंगामेंना आवडणार नाही. वा वा, त्यांच्या आवडीचा कुठे प्रश्न येतो? एका मुलीला जर ते त्रास देत आहेत, ती रडेपर्यंत तिचा छळ होतोय, तर बोक्या तावातावाने बोलायला लागला, पण आईने त्याला थांबवलं. हे बघ बोक्या, तू काही उचापाती करू नकोस हा, तो हंगामे वाईट माणूस आहे. आई म्हणाली, आपण कशाला त्यांच्या भानगडीत पडायचं, आपले उद्योग खूप आहेत आपल्याला. आजीही म्हणाली, सगळे असंच म्हणतात. बोक्या पुटपुटला, त्याने आज वर्गात शिकवलेला धडा वाचायचा प्रयत्न केला, पण पुस्तकाच्या पानांवरल्या ओळींच्या जागी त्याला मार खाणारी, छळ सोसत असणारी मुलगीच दिसायला लागली. शेवटी त्याने पुस्तक बंद केलं आणि आईला सांगून तो खेळायला गेला. बोक्याची मित्रमंडळी क्रिकेट खेळत होती, बोक्याही त्यांच्यात सामील झाला, पण मग फिल्डिंगला त्याच्याजवळ संदीप उभा राहिल्याबरोबर दोघांचं हितगुज सुरू झालं.
0: काय रे बोक्या, काढलीस माहिती? संदीपने विचारलं. हो, बोक्याने मान डोलावली. मग खरं आहे ना मी सांगितलेलं? संदीप हे विचारत असताना बॅट्समनने दिलेला सोपश कॅच त्याने दिशेने आला, त्याचं लक्षच नसल्यामुळे त्याने हातसुद्धा पुढे केले नाहीत. सगळी मुलं ओरडली. शेवटी क्रिकेटपेक्षा हंगामेंच्या घरातल्या ह्या घटना जास्त महत्त्वाच्या वाटल्यामुळे बोक्या आणि संदीप काहीतरी कारण सांगून तिथून सटकले आणि कॉलनीच्या एका कोपऱ्याच्या पारिजातकाच्या झाडापुढच्या बाकावर बसले. हंगामे म्हणे चक्रम आहेत, पण मला वाटतं त्याची बायको दुष्ट आहे, बोक्या म्हणाला. ती दुष्ट आहे म्हणून हे चक्रम झाले असतील, संदीपने तर्क केला. पण आपल्याला खात्री करून घ्यायला हवी. कसली? हंगामेंच्या चक्रमपणाची? नाही रे, ते खरोखरच त्या मुलीला वाईट वागवतात का ह्याची? मग आजूबाजूच्या बायका सांगतात ते काय खोटं? खोटं नाही मी म्हणत, पण बायकांना अतिशय युक्ती करायची सवय असते. देवधरांच्या आजी एक सांगतील, धुरंधर काकी त्याचं चार करून आमच्या आजीला ऐकवतील आणि आजीची या विषयावर चर्चा होईल तेव्हा चाराचे सोडा झालेले असतील. तेव्हा मुळातच ती बातमी खरी आहे हे पाहायला हवं. ते कसं पाहणार? परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून. म्हणजे काय? त्यांच्याकडे राहायला जाणार की काय? ते घरी त्या मुलीशी कसे वागतात हे तुला कसं कळणार? आहे आहे एक आयडिया आहे, तू कसं कर, उद्या संध्याकाळी इथेच भेट मला 6 वाजता, आपल्याला हंगामांकडे जायचं. बाप रे, सळत त्यांच्या घरी? बोक्याने मान डोलावली. त्यानं आता पक्क ठरवलंच होतं. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी बोक्या आणि संदीप कॉलनीमधल्या कोपऱ्यातल्या बिल्डिंगकडे गेले. धीर करून त्यांनी तळमजल्यावरच्या हंगामांच्या दाराची बेल वाजवली.
1: कोण आहे? आतून मिसेस हंगामेंनी खणखणीत आवाजात विचारलं. बोक्याने पुन्हा बेल वाजवली. आले आले, कोण आहे? आम्ही, बोक्या आणि संदीप म्हणाले. आम्ही म्हणजे कोण? नाव नाहीत का? मी सातबंड्यांचा बोक्या आणि माझ्याबरोबर संदीप सोरट आहे. सोरट? वॉच कंपनीवाले सोरट. तुमच्याच कॉलनीत राहतो आम्ही दोघंही. मिसेस हंगामेंनी दार उघडलं. काय हवंय? आत येऊ का? बोक्याने विचारलं. हवंय काय? हंगामे आहेत का? मी हंगामे. नाही, आम्हाला पुरुष श्रीयुक्त म्हणजे मिस्टर हंगामे हवेत, बोक्या म्हणाला. जन्मदग्नी हंगामे, संदीपने पुस्ती जोडली. त्याला वाटलं तेच त्यांचं नाव आहे. पण बोक्याने सावरलं. नाही नाही, मिस्टर हंगामे आपले पती. मग तो संदीपच्या कानात कुजबुजला. गाढवा जमदग्नी हे त्यांचं टोपण नाव आहे, मुलांनी ठेवलेलं. थांबा, ह्यांची ध्यानधारणा चालली आहे, मी विचारते. त्या आत गेल्या. आतून त्यांचा आवाज आला. अगं संगीता, बाहेरच्या खोलीतला दिवा लाव जरा, अंधार झालाय खोलीत. संगीता बाहेरच्या खोलीत आली. तिने 2 वेण्या घातल्या होत्या. केस नीट न विंचरल्यामुळे विस्कटलेले होते. रूप चांगलं असावं पण चेहरा निस्तेज आणि ओढलेला दिसत होता. फ्रॉक मोकळा होता. तिच्या मोठ्या डोळ्यात पाणी चमकल्याचाही बोक्याला भास झाला. बोक्या, ही बघ, तीच ती. संदीपने बोक्याजवळ सरकून कानात सांगितलं. संध्याकाळच्या वेळी आणखी दुःख वाटते. बोक्या पुटपुटला. तिने दिवा लावला. दिव्याकडे पाहून नमस्कार केला. पंखा हवाय का? तिनं विचारलं.
0: हो, संदीप बोलला. नको, बोक्या म्हणाला. काय करू, लावू की नको? तिने गोंधळून विचारलं. नको, दिवा लावलास ना. बास, तू का उभी? तू पण बस, बोक्या म्हणाला. तिने मानेनंच नको म्हटलं. ती उभीच राहिली. बघ बोक्या, बघ. बसायलाही तयार नाही, संदीप बोक्याच्या कानात बोलला. मला काम आहे आता. ती जायला वळली. मी बोक्या सातबंडे, नाव ऐकलं होतं मी बऱ्याचदा, तिनं थोडंसं हसून सांगितलं. कसं काय, तू तर घराच्या बाहेर पडत नाहीस कधी, खेळताना पाहिलं नाही मी तुला आपल्या कॉलनीत. कोणी काही बोलताना कानावर आलं की कळतं ना. तू म्हणे गुप्तधनाचा शोध घेतला होतास? हो, बरेच दिवस झाले त्याला. हा माझा मित्र संदीप सोरट. तुझं नाव काय? संगीता. आडनाव? अमरानिकट. हे हंगामे तुझे कोण? ती गप्पच राहिली. मग खाली मान घालून म्हणाली, माझ्या आईचे. पण तिचं वाक्य पुरं व्हायच्या आधीच हंगामे बाहेर आले. ए, तू इथं काय गप्पा मारतेस? काम नाहीत का? जात, ते दरडावून म्हणाले. उघडे बंब असल्यामुळे हंगामे अधिकच जाडे वाटत होते. संगीता घाईनं आत गेली. बोक्या, पोट बघ तिचं, त्यांचं. संदीप कुजबुजला. अगं, ते पाणी त्या तुळशीला घालं. च च च थांब, मी आलो. वेंधळेपणा नकोय मला. ते ओरडत आत गेले. माजलाय नुसता, संदीप म्हणाला. माजणारच, स्वतःचं खातो आणि संगीताच्या वाटचंही खातो, बोक्या म्हणाला. हंगामे बाहेर आले. त्यांनी मुलांकडे पाहिलं.
1: हं, काय काम आहे? कोण तुम्ही? मी सातबंड्यांचा बोक्या. आणि हा, खरं नाव काय? सातबंडे हे खरं नाव आहे, ते माहीत आहे मला, तुझ्या वडिलांना ओळखतो मी. तुझं खरं नाव काय? चिन्मयानंद. मग देवाधिकांच्या नावाची लाज वाटते का? हे कसलं बोक्या आणि टोक्या नाव लावतात. मी नाही लावलं, मला लहानपणापासूनच बोक्या म्हणतात. हं, आणि हा सोरोट्यांचा संदीप. सोरण म्हणजे घड्याळावाले का? हो, आमचं घड्याळ मागे पडलं दिवसाला 10-10 मिनटं म्हणून दुरुस्तीला दिलं, तर महिनाभर ठेवून घेतलं. आता ते दिवसा पुढे जातं आणि रात्री मागे पडतं. सांग तुझ्या बापाला, वडिलांना. तेवढ्यात मिसेस हंगामे आतून तणतणात आल्या आणि नको तेव्हा गजर वाढतो. चांगले 45 रुपये घेतले वजावून काही सचोटीच राहिली नाही धंद्यात. ह्या तुमचं घड्याळ, मी नेऊन देतो, संदीप घुसमान म्हणाला. नको, टाकशील कुठं तरी. हं, बोला, काय काम होतं? हंगामेंनी विचारलं. आपल्या कॉलनीचा वासंतिक उत्सव करायचा आहे मेमध्ये, बोक्या म्हणाला. तुम्ही वासंतिक उत्सव करा, शारदोत्सव करा, नाहीतर दीपोत्सव करा. आता पुन्हा काही वर्गणी मिळणार नाही, हंगामेंनी निक्षून सांगितलं. मिसेस हंगामेही पुढे सरल्या. कसले कार्यक्रम होते गेल्या गणेशोत्सवात? रोज पिक्चर दाखवला की झालं? चांगली नाटकं करावीत, संगीत फैमली कराव्यात, मोठमोठ्या वक्त्यांना बोलावून चर्चा संग्रह करावीत. त्याला खूप पैसे लागतात, बोक्याने सांगितलं. वर्गणी तर घेता 25-25 रुपये, त्या म्हणाल्या. तुम्ही 5 रुपये दिले होते बराच वेळ वाद घालून, आमचा दादा सांगत होता.

0: मित्रांनींनो, बिनपटाची चौकट या आत्मकथनाचं क्रमशः वाचन ऐकत असताना आपण ऐकलं की कोकणातील गोपुरी आश्रममध्ये अण्णासाहेब सहस्रबुद्धे, अब्दुलभाई आणि लेखिका काही दिवसांच्या मुक्कामाला गेले असताना केळी पेरूच्या पलीकडच्या बाजूने गड नावाची मोठी नदी वाहत होती आणि या भल्या मोठ्या नदीवर अण्णांनी लेखिकेला पोहायला शिकविलं. या गड नदीत पोहायचा पहिला दिवस म्हणजे पाय पाण्यात खाली सोडले की इतका वेळ पाण्यात एकही न दिसणारा मासा पाण्यात पाय सोडताच पायाला टोचा मारत असे. या भीतीपोटी आपलं हे काम नव्हेच, आपल्याला या जन्मात कधीच पोहायला यायचं नाही, पण लेखिकेचं मन मात्र आतल्या आत नाराज झालं होतं. एवढी मोठी नदी, छान पाणी, पुन्हा कुठे मिळणार आपल्याला हे सगळं? मी केव्हा, कुठे आणि कसे पोहणार? अण्णा वयोवृद्ध असूनही किती छान पोहतात, पण समोर एवढी मोठी नदी दिसली की सगळं अंग गळून जायचं. अण्णा म्हणाले, हे बघ इंदू, तुला पोहायला हे आलंच पाहिजे आणि येईल तुला ते. हा पहिला दिवस तर नदी, पाणी, मासे, त्यांचं पायाला कुरतडणं, गुदगुल्या वाटणं, मी मात्र मनानेच पाण्यात डुबक्या मारत होते. अखेर दुसऱ्या दिवशी अण्णांनी लेखिकेला त्यांची खादीची विजार आणि नेहरू शर्ट दिला. आता तर अण्णा आणि अब्दुलभाई दोघेही सोबत होते. झालं, लेखिकेचा एकदाचा नदीत पोहण्याचा श्रीगणेश झाला. दोघांनीही आपल्यासोबत नदीत हात पुढे करून पाण्यात बोलावले, पण मन मात्र धजतच नव्हतं. पण हिंमत मात्र केली बरं का. अब्दुलभाईंनी पाण्यात उतरायला मदत केली. थंडगार पाणी नाकातोंडात जाऊन जीव घाबरा घुबरा झाला. अब्दुलभाईंनी पाण्यातल्या पाण्यातच धरून उभे करायचा प्रयत्न केला, पण तो दगड शेवाळ्यानं इतका गुडगुडीत झाला होता की पाय सटकन निसटला. पण पुन्हा मनाचा हिय्या करून पाण्यात सुळकांडी मात्र मारलीच आणि कुठे गेले ते मात्र कळलंही नाही. जेव्हा बाहेर आले तेव्हा डोक्यातून रक्ताची धार लागली होती. आजचं पोहणं डोक्याला लागल्यामुळं मात्र तिथंच थांबलं. तिसऱ्या दिवशी अण्णा म्हणाले, मी आणि अब्दुल आम्ही पोहून येतो बर का, तू इथेच बैस. पण अण्णांचं तसं बोलणं लेखिकेला मात्र खिजवल्यासारखंच वाटत होतं. पण पाण्याची ओढ मात्र लागली होती आणि त्या अण्णांसोबत पोहायला गेले. गोपुरीचे हे दिवस लेखिका विसरणे शक्यच नव्हते. एके दिवशी दुपारची 3-4 वेळ असेल. बाहेर धुवाधार पाऊस पडून अंधारून आलं होतं आणि त्यामुळे सायंकाळ झाल्यासारखं वाटत होतं. अण्णा कॉटवर थोडेसे आडवे झाले होते. एवढा धुवाधार पाऊस कोसळत असूनही अण्णांना खूप दरदरून घाम आला. लेखिकेला कळेच ना, बाहेर एवढा पाऊस गारठा असताना असं कशामुळे होतंय. पण अण्णांना जबरदस्त डेकार्डियाचा अटॅक येऊन गेला होता, पण हे मात्र अण्णांनी कळू दिलं नाही आणि दुसऱ्या दिवशी डॉक्टर घरी आल्यानंतरच हा सगळा प्रकार कळला. लेखिका म्हणतात, खरं तर अण्णांची मी कोण होती, नात्याची की गोत्याची, पण बापाच्या मायेपेक्षाही जास्त माया अण्णांनी असंख्य पोरींवर केली. स्वतःच्या पायावर उभे केले, संसार उभे करून दिलेत. आणि आता पुढे ऐकूयात याच आत्मकथनाचा 21वा भाग.
1: अनाथांच्या संघर्षाचं सहज सोपं चित्रण बिनपटाची चौकट. मानवतेचा गहिवरून टाकणारा स्पर्श बिनपटाची चौकट. लेखन इंदुमती जोंधळे. वाचन स्वर सीमा मोघे. निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केचे. बिनपटाची चौकट.
2: बाहेर धुवाधार पाऊस कोसळत होता. आमच्या उशाशी टेपवर अगदी हलक्या मंद आवाजात कधी मुकेश तर कधी हेमंत कुमार यांची जुनी छान छान गाणी लागलेली होती. अख्ख्या घरात फक्त आम्ही दोघेच, मी आणि भारती तुळजापूरकर, गाण्यांचा मनमुराद आस्वाद घेत गप्पा करत असायचो. मध्यरात्र केव्हा झाली तेही कळायचं नाही. पाऊस फक्त एका लयीत तालात कोसळत राहावा, त्यानं आपली लय बिघडवता कामा नये. थोडा जरी आभाळात गडगडाट होऊन लक्कन वीज चमकली तरी बंद खिडकीच्या तावदानातून अख्खी खोली क्षणभर उजळून जायची. आणि मग या बाईसाहेब तितक्याच वेगानं अगो इंदिया असं म्हणून भीतीने कडकडून मला मिठी मारायच्या. किती वेळ तरी बाहेर वीज पावसाच्या आवाजाचा खेळ चालत राहायचा. तो जोपर्यंत शांत व्हायचा नाही तोपर्यंत या पट्टीची मिठी काही सैल व्हायची नाही. मग मीही तिला पाठीवर डोक्यावर हलकेच थोपटायची आणि ती शांत झोपली आहे असं पाहून हळूच टेप बंद करायची आणि मग केव्हा तरी कुणाच्या तरी आवाजानं सकाळी जाग यायची. अभ्यासाच्या निमित्तानं वसतिगृहाच्या वॉर्डनची परवानगी घेऊन मी भारती तुळजापूरकरकडे मुक्कामाला आलेली असायची. तिचे वडील म्हणजे मामा दौऱ्यानिमित्त परगावी गेलेले असायचे. तिचा भाऊ प्रकाश तो सुद्धा कामानिमित्त गावात नसायचा. मोठा भाऊ डॉक्टर विजय आणि शैलावहिनी नुकतेच परदेशी गेलेले होते. मग अशावेळी भारतीला माझी किंवा लतिकेचीच सोबत हवी असायची. लतिका वांगीकर, संध्या सुळेकर, संगीता बिंदू, छाया जवंजाळ, मी आणि भारती, आमचा हा ग्रुपच एवढा जबरदस्त होता की बाकीच्या मुली नेहमी आमचा हेवा करायच्या. गव्हर्नमेंट कॉलेजमधली आमची मैत्रीण छाया, तिनं प्राध्यापकांवर केलेल्या कॉमेंट्स काही वेळा अगदी हैराण करून सोडायच्या. पण तिचा बेरकेपणा काही आवरत सुद्धा. संगीता विज्ञान शाखेची तर आम्ही सगळ्याजणी कला शाखेच्या. पण मैत्रीत कधीही अंतर पडलं नाही. शेवटचं वर्ष होतं, मी कॉलेजमध्ये विद्यार्थिनी प्रतिनिधी म्हणून निवडून आले होते, अर्थात या सगळ्या सख्यांच्या पाठिंब्यावर. एक पैसुद्धा खर्च न करता विरोधी विद्यार्थिनींपेक्षा दुप्पट तिप्पट मतांनी मला निवडून दिलं होतं. मी NCC आणि नाटकात सुद्धा भाग घेतला होता. सुंदर मी होणार या नाटकामध्ये चुलत बहिणीची छोटीशीच भूमिका केली होती. प्राध्यापक वसंतराव कुंभोजकर, प्राध्यापक लिमये यांच्या मार्गदर्शनाखाली आमचं नाटक बसलं होतं. श्यामल जोगदेव, संध्या बरिदे, कमलेश कापडिया, नरेंद्र अष्टीकर वगैरे बरेच जण या नाटकात होते. सुरेंद्र जोंधळे प्रॉम्प्टिंग करायचा. तासन तास आमच्या तालमी चालायच्या. कुंभोजकर सर म्हणायचे, न म्हणय बाबा न म्हण, नाही तर लोक माझ्या तोंडात शेण घालतील. कुणीतरी कायम न च्या ऐवजी न आणि न च्या ऐवजी न म्हणजे आणी पाणी म्हणायचे. आणि माझ्या या सगळ्या सख्या आमची कशी टर उडते हे लांब उभे राहून बघायच्या. एक चांगली कव्वाली सुद्धा बसवली होती. अख्खं कॉलेज त्यावर्षी दण आणून सोडलं होतं. सतत 8-10 दिवस हे स्नेहसंमेलन चालू होतं. कॉलेजच्या मागच्या बाजूला म्हणजे फाईन आर्ट्स कॉलेजच्या बाजूला आमच्या कॉलेजचा शामियाना टाकलेला होता. अगदी नीट आणि व्यवस्थितपणे सगळे सांस्कृतिक कार्यक्रम पार पडायचे. प्राध्यापक वर्गानेही त्यावर्षी एक नाटक सादर केलं होतं. रात्रीचे 12:30 वाजायचे आणि मग आमचा जत्था भारतीकडे मुक्कामाला निघायचा, कारण जवळ घर फक्त भारतीचंच. भारतीच्या स्वयंपाक्याने काहीतरी स्वयंपाक करून झाकून पाकून ठेवलेला असायचा. एका मोठ्या भांड्यात किंवा पातेल्यात भात भाजी वरण कालवायचं. कालवेपर्यंत सुद्धा दम नसायचा. आम्ही साऱ्या जणी त्या जेवणावर अशा काही तुटून पडायचो की 5 मिनिटात सगळं फसत. पोळ्या भाकरी जे असेल त्याच्याबरोबर फसत. पण आम्हाला ते अपुरंच पडायचं. सगळ्यांनी मिळून एकत्र केलेल्या गोपाळ काल्याला अवीट अशी चव असायची. मामा हळूच मागे येऊन उभे राहायचे आणि त्यांच्या नेहमीच्या अगदी मृदू हळुवार आवाजात विचारायचे, भारती कमी पडलं का बेटी? उद्या युसुफला जास्त करून ठेवायला सांगतो. हे बघा, स्वयंपाक खोलीत कपाटातल्या स्टीलच्या डब्यात 3र्या रांगेत चकल्या ठेवल्या आहेत, त्या संपवा बरं. छान. पुन्हा आमचा आदाशीपणा सुरू. कुठून आणि कशी एवढी भूक लागायची कळायचंच नाही. कितीही खाल्लं तरी कमीच पडायचं. आणि मग त्यातून लतिकेचा मिश्किलपणा. बास बास बास, ए बास करा ग, बस करा, पोट फुगतील. रात्रीचे 2 वाजत आलेले असायचे आणि मग सगळ्याजणी ताणून त्याचो. सकाळी 9 सगळ्या उठायच्या. तोपर्यंत मामांनी आमच्यासाठी गरम गरम पोहे, कधी उपेट, कधी गरम पराठे तयार करून ठेवलेले असायचे. अगोदर सर्वांची चहा कॉफी व्हायची, मग खाणं, मग पुन्हा मनसोक्त चहा. चवीनं घेत गप्पा करत तासभर हसत खिदळत हे सगळं चालायचं. एकेका प्राध्यापकाची वा मॅडमची किंवा कॉलेजच्या काही मुलामुलींच्या गमती जमती सांगून पोट धरधरून हसायचो. पण जे चालायचं ते आमच्यापुरतंच मर्यादित, आमच्या वाटेला कोणी जायचं नाही. त्यावेळी कॉलेजमध्ये एक नवीन प्राध्यापक महाशय नुकतेच नोकरीवर रुजू झाले होते. भलतेच गुण दाखवायला लागले. तेही आमच्या ग्रुपमधल्या एका मुलीच्या मागे लागले. म्हणजे ती घरी जाताना हळूहळू तिच्या मागून जायचं, जवळून स्कूटर न्यायची, पुढे जाऊन वाट बघत बसायची, लिफ्ट देऊ का म्हणून विचारायचं. हे तर फारच झालं. शेवटी आम्ही सगळ्यांनी एक आयडिया केली, ठरवलंच त्यांची फजिती करून सोडायची. लेबर कॉलनी ते कॉलेजचं प्रवेशद्वार एकच रस्ता, तोही चढाचा. त्या रस्त्यावर कॉलेजच्या मुलामुलींची सतत मुंग्यांसारखी गर्दी असायची. आम्ही 5-6 जणी तर होतोच, पण आमच्यात पुन्हा रेखा डोळे, मीरा, रुबीना आणि रुक्साना सुद्धा सहभागी झाल्या. आम्ही सगळ्यांनी अर्धगोलाकार जमून रस्ता अडवला. त्या प्राध्यापकाचा पिरियड संपला. महाशय स्कूटर घेऊन कॉलेजच्या कमानीतून बाहेर पडले. थोडं पुढे आलं की रस्त्याचा सगळा उतारच. उतारावर आम्ही सगळ्याजणी अर्धगोलाकार उभ्या. बाकीच्या सगळ्या वाहनधारकांना आमच्या मित्रांनी बाजूला अडवून धरलं होतं. अडवलं नाही ते फक्त या प्राध्यापकांना. ते निघाले. मानवी साखळीवर आपटणार तोच त्यांनी कचकन ब्रेक दाबले. गाडी बंद. आम्हा सगळ्यांकडे आलटून पालटून पाहिलं. त्यांना दरदरून खांब फुटला. आणि त्यांची चूक बहुधा त्यांच्या लक्षात आली. इतक्यात कुठून कसे माहीत, पण प्राध्यापक श्याम वर्मा सर आमच्या समोर उभे राहिले. क्या क्या बात है जाधव, अरे भाई हमें तो सुनाओ, हुआ क्या है और ये चल क्या रहा है. वर्मा सरांबद्दल मात्र माझ्या सगळ्या मैत्रिणींना वैयक्तिक खूपच आदर होता. अभिमान वाटावा असे जे काही प्राध्यापक असतात त्यापैकी वर्मा सर होते. वर्मा सर तसं बोलताच आम्ही सगळ्या जणींनी त्या गृहस्थांना जाण्यासाठी वाट मोकळी करून दिली. वाट मोकळी करून दिली खरी, पण वर्मा सरांना मात्र सांगून टाकलं की ते मुलींना कसा त्रास देतात ते. सरांनी सगळं ऐकून घेतलं. आम्हा सगळ्यांना एकत्र त्यांच्या केबिनमध्ये बोलावलं आणि समजावून सांगितलं की प्राध्यापक वर्गाशी असं वागू नये. सरांना मग मीच विचारलं, सर पण मग प्राध्यापकांनी मात्र आपल्या विद्यार्थिनीशी कसंही वागलं तरी चालतं का. सर तुम्ही आलात म्हणून ते आज सुटले, नाहीतर आम्ही सगळ्या जणींनी ठरवलंच होतं की त्यांना चपलांची माळ गळ्यात घालून प्राचार्यांकडे न्यायचं. पण त्यांच्या सुदैवानी ती वेळ आली नाही. त्यानंतर एवढं मात्र झालं की पुन्हा कधीही ते प्राध्यापक महाशय आम्हा कुणाच्याच वाटेला गेले नाहीत. प्राचार्य भगवंतराव देशमुख, प्राध्यापक बोरुडे सर, चित्ररेखा देशमुख यांच्याबद्दल आम्हाला खूपच आदर होता. कॉलेजचं आमचं शेवटचं वर्ष आणि सुवर्ण महोत्सवाचं वर्ष गाठून आल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात वार्षिक स्नेहसंमेलन साजरं करायचं असं संसद अध्यक्ष, विद्यार्थी, विद्यार्थिनी, प्राचार्य आणि प्राध्यापक वर्गाने ठरवलं होतं. त्यावर्षी मी विद्यार्थिनी प्रतिनिधी होते, एनसीसी ऑफिसर, शिवाय विद्यार्थी संसदेतील एक प्रमुख. त्यामुळे स्नेहसंमेलनाची काही जबाबदारी माझ्यावर सोपवली होती. कॉलेजच्या नवरंग वार्षिकांकात माझे कमीत कमी 20-25 तरी वेगवेगळ्या विभागातून फोटोच फोटो आले होते. त्याच वेळेला माझे वडील गावाकडच्या त्यांच्या काही मित्रमंडळींना औरंगाबादला घेऊन आले होते. 2-4 महिन्यांपूर्वीच दात बसवण्यासाठी माझे वडील औरंगाबादला आले होते. त्यांचे चांगल्या प्रकारे बसवलेले दात पाहून गावातल्या कुणीतरी त्यांना यावेळी सोबत घेऊन आलं होतं. त्यांच्या सोबत आलेल्यांपैकी कुणाला तरी बहुधा दात बसवून घ्यायचे होते. अण्णा त्यांना घेऊन घाटी रुग्णालयात आले होते. घाटीच्या धर्मशाळेत मुक्काम केला होता. पण मी काय करू शकत होते त्यांच्यासाठी. न राहायला घर, न खोली, न जेवणखाण काहीच देऊ शकत नव्हते. पण त्या सगळ्या मंडळींकडे पाहून मन मात्र आतल्या आत तुटत होतं की आपण त्यांचा एक दिवस सुद्धा साधा पाहुणचार करू शकत नाही. अण्णा म्हणाले, बेटी तू काही वाईट वाटून घेऊ नकोस. अगं आम्ही किती दिवस राहणार इथे? 4-6 दिवसात काम झालं की आम्ही जाणार. त्यानंतर 2-3 दिवसातच मला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस मिळणार होतं. मी अण्णांना फक्त सांगितलं तुम्ही या, या ठिकाणी या, मी तुम्हाला बसण्याची जागा करून देते. माझ्या अण्णांना केवढं कौतुक, आपली पोरगी एवढी शिकली आहे, एवढ्या मोठ्या पाहुण्यांकडून तिला बक्षीस मिळणार, तेही पोराचा ड्रेस घालून ती स्टेजवर जाणार. अरे बाप रे, सगळं कौतुक त्यांच्या मित्रमंडळींना सांगून झालं. मग ती मंडळी आल्याशिवाय आणि साहेबरावांच्या पोरीला पाहिल्याशिवाय थोडीच राहणार होती. साहेबराव जाधवांसह धोतर फेटेदारी मंडळी 6-7 जण कॉलेजच्या आवारात शिरली. मात्र पोरांनी त्यांना त्रास द्यायला सुरुवात केली. बरं, मी अगोदर त्यांची बराच वेळ वाट पाहिली होती. कार्यक्रमाला सुरुवात झाली. मला व्यासपीठावर पाहुण्यांबरोबर मुलींची प्रतिनिधी म्हणून बसणं आवश्यक होतं. बसले होते शरीरानं तिथं, पण मन मात्र बाहेर गर्दीत कॉलेजच्या गेटमध्ये घुटमळत होत. माझं मन मला सारखं सांगत होत, तुझे वडील सगळ्या मंडळींना घेऊन येतील, पण त्यांना कुणी आत सोडेल का? त्यांचा तसा गावंढळ साधा पोशाख, मळका काहीसा फाटका. खरंच खरंच आपल्या शहरी माणसांना या मळक्या फाटक्या माणसांबद्दल एवढी लाज का वाटावी, कमीपणा का वाटावा? माझ्या वडिलांनी गेटवर मुलांना सांगितलं, अरे बाबा, इंदू जाधव माझी मुलगी आहे, तिला आज बक्षीस मिळणार आहे, ते पाहण्यासाठी आम्ही इतके दूरवर आलोत. पण पोरच ती अजिबात ऐकायला तयार नव्हती. माझे वडील हात जोडून वारंवार त्या सगळ्यांना विनंती करत होते, अरे बाबांनो खरं सांगायलो, इंदू जाधव माझी पोरगी आहे, तिला आज बक्षीस मिळणार आहे, अरे ते बघायला तर इतके दुरून आलोत बाबांनो, सोडा आम्हाला, जाऊ द्या. अरे बाबांनो, मी माझ्या लेकीला फक्त एकदाच दूरवर उभा राहून पाहतो, एकदा का तिला डोळे भरून पाहिलं की इथं आल्याचं सार्थक होईल रे बाबांनो. माझे वडील वारंवार हात सोडून विनवणी करत होते. नशीब चांगलंच म्हणायचं. त्याच वेळेला तिथं माझ्या मैत्रिणी गंगा बेंबळकर लोलगे आणि संध्या सुळेकर पोचल्या. त्यांनी वडिलांना ओळखलं, आत नेलं, खुर्च्यांवर बाजूला बसवायला लागले. ते बिचारे एवढे बुजलेले होते की खुर्चीवर बसू शकत नव्हते. कुठतरी कोपऱ्यात उभं राहून लेकीचं कौतुक पाहण्यात आनंदाश्रू ढाळत होते. एनसीसीच्या कडक गणवेशातील आपल्या लेकीचा रुबाब पाहून कुठल्या पित्याला आनंद होणार नाही. कदाचित त्यांच्या अंगावर मुठभर मासही चढला असेल त्यावेळी.
0: इंदुमती जोंदळे लिखित बिनपटाची चौकट या आत्मकथनाचा 21वा भाग आपण ऐकलात. वाचनस्वर सीमा मोघे यांचा, निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केचे.

श्रोत्याहो नमस्कार, आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत. आणि आजच्या आरजे कठ्ठ्यामध्ये खास विषय घेऊन मी आज आलेली आहे, तो म्हणजे तुमची मुलं कधीही करणार नाहीत हट्ट. आणि यासाठी पालकत्वाचे 3 गोल्डन रूल्स जे आहेत याबद्दल आज आपण बोलणार आहोत. तेव्हा ऐकूया आरजे कट्टा आरजे शुभांगी सोबत. श्रोतेहो नमस्कार, मुलं हट्ट करतात, एखादी वस्तू हवी म्हणून रडतात, आपल्या मित्राकडे आहे म्हणून मलाही हवी असा आग्रह धरतात, आणि मग पालकांची सुरू होते खरी कसोटी. मुलाला नाही कसं म्हणायचं, पैशाची किंमत समजवायची कशी, मुलाला स्वावलंबी कसं बनवायचं, ही सगळी प्रश्न तुमच्याही मनात असतात ना, कारण तुम्ही एक पालक आहात. तर हे प्रश्न नक्कीच तुमच्याही मनात आलेच असतील. आजच्या बदलत्या काळात मुलांना चांगले संस्कार देण्याबरोबरच पैशाचं महत्व, खर्चाचं नियोजन आणि जबाबदारीची जाणीव करून देणंही तितकंच महत्वाचं झालंय. याबाबत अनेक पालक जागरूक आहेत, पण प्रश्न एकच, हे शिकवायचं कसं. तेव्हा श्रोते हो, उद्योजक अंकुर वारिकू यांनी पालकांसाठी सांगितलेले 3 सोपे गोल्डन रूल्स आज आपण समजून घेणार आहोत. हे नियम फक्त पैशांपुरते नाहीत, तर मुलांना जबाबदार, स्वावलंबी आणि समजूतदार बनवण्याच्या दिशेने महत्वाचे आहेत. पहिला गोल्डन रूल तो म्हणजे पैसे नाहीत हे म्हणण्याऐवजी याची गरज नाही असं म्हणू शकता. मुलाने एखादी वस्तू मागितली आणि ती लगेच घेऊन देणं शक्य नसेल तर अनेकदा आपण म्हणतो आपल्याकडे पैसे नाहीत, पण त्याऐवजी मुलाला सांगा आपल्याला याची आत्ता गरज नाहीये. कारण मुलाला प्रत्येक वेळी पैसे नाहीत असं सांगितलं तर त्याच्या मनात पैशांबद्दल भीती किंवा कमतरतेची भावना किंवा एक वेगळीच भावना मनात निर्माण होऊ शकते. त्याऐवजी त्याला गरज आणि इच्छा यातील फरक समजावून सांगा. हे तुला आवडतंय हे मान्य, पण आपल्याकडे यासारखी वस्तू आधीपासून आहे ना, त्यामुळे आत्ता याची गरज नाहीये. तेव्हा श्रोते हो, वारिकू यांनी सोशल मीडियावर सांगितलंय की ते त्यांच्या मुलांशी कधीही खोटं बोलत नाही. एखादी वस्तू मुलांनी मागितली तर आपल्याकडे पैसे नाहीत किंवा आपण गरीब आहोत असं कधीही सांगितलं जात नाही. त्याऐवजी त्या वस्तूची आपल्याला खरंच गरज आहे का यावर चर्चा करावी. मुलांना विश्वासात घेऊन समजावलं तर ते नक्कीच ऐकतात. मित्राकडे एखादी महागडी वस्तू असेल तर आपल्याकडेही ती वस्तू असावी का, हा रिपीट सायलेंट करायचं राहिला, हा अट्टहास मुलांनी धरू नये. कोणतीही वस्तू खरेदी करताना ती केवळ इच्छा म्हणून नाही तर खऱ्या गरजेपोटीच घेतली पाहिजे हा विचार मुलांच्या मनात रुजवणं खूप आवश्यक आहे. आणि ही छोटीशी भाषा मुलाला मोठा आर्थिक धडा सुद्धा देत असते बरं का. प्रत्येक आवडणारी गोष्ट आवश्यक नसते आणि प्रत्येक इच्छा लगेच पूर्ण करायची नसते. दुसरा गोल्डन रूल म्हणजे मुलांना स्वावलंबी बनू द्या. या नियमानुसार मुलं जेव्हा एखाद्या अडचणीत अडकतात किंवा त्यांना एखादी गोष्ट जमत नसेल तर पालक लगेच मदत करायला पुढे सरसावतात. तेव्हा मुलांना स्वतःचे प्रश्न स्वतः सोडवण्याची संधी दिली पाहिजे. उद्या जेव्हा मुलं घराबाहेर पडून जगात पाऊल ठेवतील तेव्हा प्रत्येक निर्णयासाठी त्यांना पालकांवर अवलंबून राहता येणार नाही. त्यामुळे अडचणींशी लढा देण्याचं स्वातंत्र्य त्यांना लहानपणापासूनच मिळायला हवं हो ना. पालक म्हणून आपण मुलांच्या प्रत्येक गोष्टीत मदत करत असतो, त्यांचं काम आपण करून देत असतो, त्यांच्या प्रत्येक अडचणीचं उत्तर आपण शोधतो आणि ते उत्तर आपण बनायला बघतो. पण मुलांना स्वावलंबी बनवायचं असेल तर त्यांना स्वतः निर्णय घेण्याची आणि त्याचे परिणाम अनुभवण्याची संधी द्यावी लागेल. पालक आणि मुलांमध्ये मतभेद हे होणारच. मुलांचं मत वेगळं असू शकतं, तुमचं मत वेगळं असू शकतं, मतभेद चालतील पण अनादर नको. मुलांना रिपीट मार्कर दाब. मुलाने प्रश्न विचारला, वेगळं मत मांडलं किंवा तुमच्याशी सहमत नसलं तरी त्याला लगेच गप्प बस असं न म्हणता त्याचं म्हणणं ऐका. कारण ऐकून घेणारे पालक मुलांना स्वतःचे विचार मांडायला शिकवतात. स्वावलंबन म्हणजे फक्त स्वतःची कामं स्वतः करणं नाही तर स्वतः विचार करणं, निर्णय घेणं आणि जबाबदारी स्वीकारणं हेही स्वावलंबनाच. रिपीट
हा सुद्धा स्वावलंबनाचाच भाग आहे. आणि तिसरा महत्वाचा गोल्डन रूल तो म्हणजे पॉकेट मनी देणं म्हणजे आर्थिक नियोजन शिकवणं नव्हे. बरोबर, आजकाल अनेक पालक मुलांना पॉकेट मनी देतात पण फक्त पैसे हातात देऊन आर्थिक नियोजन शिकवलं जात नाही. मुलाला पैसे दिल्यानंतर त्याला हेही शिकवणं गरजेचं आहे, किती पैसे मिळाले, कुठे खर्च करायचे, किती बचत करायची आणि काय खरंच आवश्यक आहे आणि एखादी वस्तू घेण्यासाठी किती काळ थांबता येऊ शकतं. म्हणजेच मुलाला पैसा मिळवण्यापेक्षा पैशाचा योग्य वापर करण्याची सवय लावणं हे महत्वाचं. उदाहरणार्थ मुलाला काही रक्कम मिळाली तर त्यातला काही भाग एखाद्या गरजेसाठी, काही भाग बचतीसाठी आणि उरलेला भाग स्वतःच्या छोट्या इच्छेसाठी वापरता येईल. अशा छोट्या अनुभवातून मुलाला कळतं पैसा म्हणजे फक्त खर्च करण्याची गोष्ट नाहीये, पैसा म्हणजे नियोजन आणि जबाबदारी. पाल्यांना केवळ पॉकेट मनी देणं किंवा त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण करणं म्हणजे उत्तम पालकत्व नव्हे. त्यांना पैशाचं आर्थिक मूल्य, समस्या सोडवण्याचं कौशल्य आणि नात्यांचा सन्मान करायला शिकवणं हीच पालकांनी दिलेली सर्वात मोठी आर्थिक शिकवण आहे. तेव्हा श्रोते हो, मुलांना हट्ट्यापासून दूर ठेवण्यासाठी त्यांच्यावर सतत ओरडण्याची गरज नाही, त्यांच्या प्रत्येक मागणीला नाही म्हणण्याची सुद्धा गरज नाही. गरज आणि इच्छा यातील फरक समजावून सांगा, त्यांना स्वावलंबी होऊ द्या, मतभेदांना जागा द्या पण अनादराला नाही, आणि पॉकेट मनीसोबत आर्थिक शिस्त आणि नियोजनाची सवय लावा. कारण मुलांना आपण किती पैसे देतो यापेक्षा त्या पैशांकडे कसं पाहायचं हे शिकवतो, हे अधिक महत्वाचं आहे, हो ना. आज आपण मुलांसाठी कितीही सुखसोयी निर्माण केल्या तरी त्यांना उद्याच्या आयुष्यासाठी सक्षम बनवणं हीच खरी पालकत्वाची जबाबदारी आहे. आणि म्हणूनच मुलांचा प्रत्येक हट्ट पूर्ण करणारे पालक होण्यापेक्षा मुलांना स्वतःच्या गरजा समजून घेणारे, निर्णय घेणारे आणि जबाबदारीने जगणारे बनवूया. मी आरजे शुभांगी तुमच्यासोबत पुन्हा भेटेल अशाच एका विषयासह आरजे कट्टामध्ये. आणि आरजे कट्टा तुम्हाला ऐकायला मिळणार आहे फक्त आणि फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर, ऑलवेज हार्ट टचिंग. तोपर्यंत मुलांना फक्त चांगलं भविष्य देऊ नका तर चांगलं भविष्य घडवण्याची क्षमता द्या. या ठिकाणी मी आरजे शुभांगी आपली रजा घेतेय. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. ऐकत रहा रेडिओ मन भवन. स्पेस बार दाबा.